सुप्रभात. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो नमस्कार. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 21 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 30 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

कविता खरवंडीकर यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया भूपाळी. ही रचना आहे ग दि माडगुळकर यांची, संगीत राम कदम यांचं आणि गायले सुमन कल्याणपूर यांनी.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली ही होती संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना स्वप्नील गोरे यांनी गायलेली. संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

कुमुद भागवत आणि सहकाऱ्याने गायलेली ही होती राम मोरे यांची रचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिरचना. ही रचना या रचनेचे गीतकार, संगीतकार, गायक अनूप जलोटा.

श्रोते हो कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. ही रचना आहे सरस्वती कुमार दीपक यांची, संगीत सतीश भाटिया यांचं.

0: समूह स्वरातील या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, काढणीनंतर फळं आणि भाजीपाल्यामध्ये अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया ही अखंडपणे चालू असते. त्यामुळे बाष्पीभवनाची, श्वसनाची आणि पिकण्याची क्रिया अखंड चालू राहते. त्यासाठी फळातील किंवा भाजीपाल्यातील पाणी, तापमान, हवेतील आर्द्रता आणि वायूंचं प्रमाण कारणीभूत आहे. अशा शेतीमालाची साठवण कमी तापमानात आणि योग्य आर्द्रतेला केल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. कमी तापमानाला हानिकारक सूक्ष्म जंतूंची वाढ आणि प्रादुर्भाव कमी राहतो. त्यामुळे शीतगृहात ताजा शेतीमाल दीर्घकाळ ताजा राहतो आणि त्याचं आयुष्यमान वाढतं. मंडळी, शीतगृह विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या तापमान श्रेणींमध्ये कार्यरत असतात. तापमान श्रेणीमध्ये शीतगृहांमध्ये भाज्या आणि फळं ताजी ठेवण्यासाठी -4 ते +10° सेल्सिअसपर्यंत तापमान राखलं जातं. सर्वसाधारणपणे नाशिवंत उत्पादनांच्या साठवणुकीचं तापमान 3 ते 6° सेल्सिअस दरम्यान असावं. यामुळे जीवाणूंची वाढ रोखली जाते. थंड हंगामातील पिकं 0 ते 2° सेल्सिअस तापमानात ठेवावीत. मंडळी, शीतगृहाची उभारणी करताना विशिष्ट मानांकनांचं पालन केलं जातं. यामध्ये पहिलं म्हणजे बांधकाम साहित्य. शीतगृहाच्या भिंती, छप्पर आणि जमीन PUC पॅनेलने बनवलेली असतात. ही पॅनेल्स उत्तम इन्सुलेशन म्हणून काम करतात. दुसरं म्हणजे तापमान नियंत्रण. त्यात थर्मोस्टॅट आणि सेन्सर्स वापरले जातात. त्यांचं काम आतील तापमान सातत्याने मोजणं आणि योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवणं हे असतं. त्यानंतर आर्द्रता नियंत्रण. आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमिडिफायर किंवा ती कमी करण्यासाठी डिह्युमिडिफायरचा वापर करून आतली आर्द्रता नियंत्रित केली जाते. यानंतर व्हेंटिलेशन. काही प्रगत शीतगृहांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली असते. दरवाजे. दरवाजे विशेषतः उष्णतारोधक आणि मजबूत केलेले असावेत. आता ही शीतगृह वापरण्याचे फायदे कोणते? तर फळं आणि भाजीपाला दीर्घकाळ ताजा राहतो. त्यांचं नुकसान कमीत कमी होतं. उत्पादनाचा दर्जा टिकून राहिल्यामुळे बाजारात चांगला दर मिळायला मदत होते. या दीर्घकाळ साठवणीमुळे शेतकऱ्यांना बाजारातील मागणीनुसार आणि चांगल्या दरात विकण्याची संधी घेता येते. हंगामातील जास्त उत्पादन साठवून ठेवणं शक्य होतं. त्यामुळे जादा आवकेमुळे घटणारे दर रोखता येते.

0: येतात हेच उत्पादन बिगर हंगामात उपलब्ध करून देता येतं. नाशिवंत शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे. मंडई शीतगृहात मात्र जास्त गर्दी करू नये, त्यामुळे तापमानात वाढ होते. खराब झालेलं किंवा सडलेलं जे उत्पादन आहे ते शीतगृहामध्ये ठेवू नये, ते वेळच्या वेळी बाहेर काढावं. तसंच शीतगृहाचे दरवाजे वारंवार उघडू नयेत. एकाच वेळी विविध तापमानाची आवश्यकता असलेली उत्पादनं शीतगृह कक्षात ठेवू नयेत. तेव्हा मंडळी, शेतमाल साठवणीसाठी ही शीतगृह किती महत्त्वाची आहेत, तर त्यांचा वापर जर आपण केला तर आपलं जे उत्पादन आहे ते दीर्घकाळ टिकून राहायला नक्कीच मदत होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार.
1: शेतमाल साठवण्यासाठी आधुनिक शीतगृह याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचन स्वर होता ऋचा गद्रे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 PM. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. आणि की नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का, झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं. पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाहीये आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिन

0: असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आज कार्यक्रम दुपारी 2:05 मिनिटांनी पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

0: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराने, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढे पाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगां

0: मध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढेपाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढेपाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढेपाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात
2: आकाशवाणी संप्रदीप वार्ताह श्रूयंताम प्रवास.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. श्रोतेहो, 9:00 आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज रत्नागिरीमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयाविषयी प्राचार्य अरुण कुमार यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते असे असतील, सुरुवातीला 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल शांततेचा शोध हा ललितबंध आणि त्यानंतर बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 बृहन्मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिकेत बर्वे यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. यामध्ये आज आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार, आज हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत प्रसारित होईल 6:35. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन याविषयी कल्पेश शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज रात्री 10:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 या स्पर्धेचा दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग जोगकंस आपल्याला ऐकता येईल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची।
1: अटी लागू।
3: आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण अजून एक कथा ऐकूया. या कथेचं नाव आहे चणकापूरचा लढा. भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा राष्ट्रीय चळवळ ऐन भरात होती तेव्हा सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं आणि त्यावेळेला असहकाराची चळवळ म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट आणि राष्ट्रीय जागृती यांचं वारं जंगल दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या जनजातींपर्यंत जाऊन पोचलेलं होतं. त्यावेळी सायमन कमिशनचा अहवाल बाहेर आलेला होता आणि सायमन कमिशनच्या निषेधासाठी देशभर मोठी लाट उठलेली होती. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीची, स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता पण वाढलेली होती. सायमन कमिशनच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचे लोण हे खेड्यापाड्यापर्यंत पोचावं म्हणून हजारो तरुण सायमन कमिशन विरुद्ध गावोगावी जाऊन प्रचार करत होते. जनजाती विभागांसाठी त्यांच्या प्रमुखांशी, त्यांच्या समाजासाठी अशा तरुणांचा निकटचा संबंध आला. 1930 साली कायदेभंग करण्याच्या उद्देशाने अहिंसात्मक सत्याग्रह करायची आणि त्या अनुषंगानं चळवळी उभ्या करण्याचा आदेश दिला गेला आणि त्याची लाट ही खेडोपाडी पोचली. जंगलवासीय जनजातींपर्यंतही या चळवळीचं लोण पोचणं हे अगदी अपरिहार्य होतं. त्यामुळे हजारो वनवासी तरुण 1930 सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाले.

0: सरकारची ही दडपशाही मोडायला तर पाहिजे, जाचक कायदे तोडले पाहिजेत, या राष्ट्रीय संदेशाने लोक भारावले गेले. जनजाती वर्षानुवर्ष लोकांचे हक्क भोगत होते, जंगलांचे हक्क भोगत होते, आणि त्या हक्कांवरती नव्या जंगल कायदा हा जो फॉरेस्ट ॲक्ट आला होता त्यांनी बंधनं आली होती, त्यामुळे सर्व वनवासी लोकांमध्ये असंतोष पसरलेला होता. सरकारची ही जी दडपशाही आणि जाचक कायदे होते त्यांना जर धैर्यानं आपण तोंड दिलं नाही तर आपली कठीण परिस्थिती होईल, अशी भूमिका जनजातींमध्ये त्यावेळेला तयार व्हायला लागली. या कायद्याला आणि त्यामुळे होणाऱ्या जाचाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला बागलाण आणि कळवण तालुक्याचा भाग आहे, म्हणजे ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये कसमापट्टा म्हणतात, हा नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग येतो. त्या भागामध्ये एक जमात आहे, त्याला तिथे त्याला कोकणा जमात म्हणतात. त्यांनी असे जंगल सत्याग्रह सुरू केले. नाशिक जिल्ह्यातला पहिला सत्याग्रह असा जो असेल वनवासींचा तो बागलाण तालुक्यामध्ये भिलवाडला झाला. त्यात भिल्ल आणि कोकणा जनजातींनी भाग घेतला. त्यानंतर कळवण तालुक्यात सप्तशृंगी नजीकच्या भागामध्ये दुसरा सत्याग्रह झाला. नाशिक जिल्ह्यात या सत्याग्रहामुळे वातावरण तापलं गेलं. तेव्हा हे जंगलाचे जे जाचक कायदे आहेत हे नष्ट व्हावेत, वनवासींचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांनी सत्याग्रह सुरू करावा आणि सामुदायिक असहकारी चळवळ उभारावी अशा अर्थाचा प्रचार गावोगावी झाला. आता हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ जर बघितलात आणि आजचा तुम्ही काळ बघितलात, म्हणजे एखाद्या गोष्टीची बीजं कुठे असतात आणि त्याचे सार्वत्रिक परिणाम कुठे दिसतात. आज या भागामधून मोसमसारखी नदी वाहते, त्या मोसम नदीवरती हरणबारीला मोठं धरण आहे. ज्या चणकापूरची गोष्ट करतोय त्या चणकापूरला धरण झालं आहे. आज आदिवासी समाज तिथे एवढा प्रगत झालेला आहे की तो भाग सुपीक संपन्न आहे. आज त्या भागामध्ये तुम्ही बागलाण तालुक्यात गेलात तर मोठे मोठे द्राक्षाचे मळे तुम्हाला दिसतील. सटाण्यासारखं गाव, अधिक सधन आणि संपन्न गाव आपल्याला दिसेल. गेल्या जवळजवळ 75 ते 80 वर्षातली ही क्रांती आहे. पण ही क्रांती जी आज दिसते आहे ह्याच्यामागे त्यावेळेच्या समाजांनी, त्यावेळेच्या जनजातींनी जे खूप मोठं आंदोलन सुरू केलं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली आणि आपले हक्क झगडून लढून मिळवले ह्याची पण मोठी पार्श्वभूमी आहे. कुठेतरी या गोष्टींची सुरुवात झाली म्हणून त्याची आज 75 वर्षानंतर फळं मिळत आहेत. आपल्या देशाचं स्वातंत्र्ययुद्ध हा आपला एक ठेवा आहे, ते कधी कालबाह्य होत नाही.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकत रहा सातत्यानं 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
0: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचे हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पर्यावरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या. हवामान बदलामुळे जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप होत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर सर्व घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित लवादाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार त्यांचा हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कामगार संहिता 2025 बद्दल.
1: कामगार कायद्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणं, त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करणं, कामगारांना अधिकाधिक सक्षम आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं 29 जुन्या कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि 21 नोव्हेंबर 2025 वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित 4 कामगार संहिता लागू झाल्या. या संहितांमुळे जुन्या क्लिष्ट कामगार कायद्यांची जागा नवीन व्यवस्थेने घेतली. ही सुसूत्रीकरण प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरली आहे. नियोक्त्यांसाठी कमी नियम आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा कवच अशा स्वरूपाच्या या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या संरक्षणाची व्याप्तीही वाढली असून गिग कामगारांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे संरक्षित कामगारांचं प्रमाण 2015 19% वाढून 2025 64% अधिक झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: येत्या 10 वर्षात नागपूर सोलर इकोसिस्टीमचं हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाच्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी करताना बोलत होते. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास याविषयी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तिथं 4 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे.
0: राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पुण्यातल्या दृष्टीहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती

जागृती करणारे संदेश आणि घोषवाक्य सादर करण्यात आली. पालघरमधल्या झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं, तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं शहरातील गणेश मंडळांना सायबर सुरक्षितता जनजागृतीसाठी फलकांचं वाटप करण्यात आलं आहे. बीडमध्ये ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता अत्याधुनिक 200 वोल्वो बसगाड्या दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा तसंच 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसगाड्या आणि रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शयनयान क्षमतेच्या 30 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन केलेलं कृती दल आज छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधणार आहे. याआधी पुणे, नागपूर आणि अमरावती इथं संवाद पूर्ण झाला असून येत्या 29 सप्टेंबरला मुंबईत तर नाशिकमध्ये 30 सप्टेंबरला संवाद होईल. उमेदवारांच्या सूचनांच्या आधारे हे कृती दल शासनाला भरती परीक्षांबाबत शिफारसी सादर करणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल मिलिंद गाडगीळ आणि राजीव गाडगीळ यांच्या हस्ते झालं. या एकांकिका स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळाचं मोठं संकट आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नांदेडमध्ये विष्णुपुरीमधल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. मुंबईत कोस्टल रोडवर काल पहाटे झालेल्या कार अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी गाडी नियंत्रण सुटल्यानं उड्डाण पुलावरून खाली कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याचं कोस्टल रस्ता नियंत्रण कक्षानं सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनील वलारियन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं तर इलावेनीलनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय नोंदवले. याशिवाय महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114

0: नावांनी पराभव केला. सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बॅडमिंटनमध्येही भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचं हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल या संस्थेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्तानं एडनबर्ग इथं 21 सप्टेंबर 1994 रोजी हा दिवस पहिल्यांदा सुरू करण्यात आला. या आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करणं, अशा अल्झायमरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि सामाजिक आधार देणं यासाठी आजचा दिवस समर्पित असतो. तसंच श्रोते हो, 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील शांतता, अहिंसा आणि एकात्मतेसाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 1981 साली हा दिवस शांततेच्या महत्त्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केला होता. शांततेचा प्रसार, संवाद आणि समन्वय वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसंच श्रोतेहो, 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

श्रोते हो, अभिनेत्री करीना कपूर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1980 सालचा. शास्त्रीय गायक संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1929 सालचा. शब्दस्वरांचे जादूगार, महान हार्मोनियम आणि ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1923 सालचा.

21 सप्टेंबर 1999 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तसंच लावणी सम्राज्ञी रोशनबाई सातारकर यांचाही आज स्मृतिदिन आहे. आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करत आहोत.
1: सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: तुम्हाला आज काय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फरक जाणवतो, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा दळणवळणाची इतर साधनं असतील तर त्यामध्ये काय फरक?
1: निश्चितपणे आता दळणवळण खूप फास्ट झालंय. आता ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते आता पूर्वी ज्या ठिकाणी 10 ते 12 तास लागायचे म्हणजे नागपूरवरून मुंबईला यायला तिथे आता 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 6 ते 7 तासामध्ये फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता हा एक्सप्रेस वे जो आहे त्या ठिकाणी कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. म्हणजे शिवमडका ते आमने हे 701 किलोमीटरचे जे अंतर आहे, शिवमडका नागपूरमध्ये आणि आमने ठाण्यामध्ये, हे 701 किलोमीटरमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. 24 ठिकाणी असे इंटरचेंजेस आहेत.
2: बरं.
1: म्हणजे ज्या ठिकाणी हायवेज क्रॉस होतात समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, तिथे एक्झिट एंट्री पॉईंट आहेत. पण अशा ठिकाणी जे काही टोलबूथ्स आहेत ते मुख्य महामार्गावरती नाही आहेत. महामार्गाच्या खाली जे रॅम्प्स आहेत एक्झिट एंट्रीचे त्या ठिकाणी टोलबूथ आहेत. त्यामुळे सिमलेस अगदी म्हणजे विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन आपण 701 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे हे अंतर 6 तासामध्ये आपण पूर्ण करू शकतो. 120 स्पीड लिमिट आहे.
2: 120
1: हा लाइट व्हेकलसाठी, बसेससाठी 100 आणि हेवी व्हेकलसाठी 80 असं स्पीड लिमिट आहे. तर त्या स्पीड लिमिटमध्ये जर लोकांनी प्रवास केला तर ते त्या भीत वेळेमध्ये पोहोचू शकतात. आता हे अंतर एवढं म्हणजे शॉर्टलिस्ट आता कमी वेळेमध्ये आपण पार करू शकलो असल्यामुळे आता जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत, त्यांना पण आता सुविधा झाली आहे. ते पण नॉनस्टॉप अगदी म्हणजे त्यांना असं कुठं चढ उतार वगैरे असा काही प्रकार नाही आहे. अव्हरेज जर ग्रेड पाहिला या महामार्गाचा तर 1.5% हा अव्हरेज ग्रेड आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा रस्ता फ्लॅट आहे. आता काही काही ठिकाणी जिथे म्हणजे असं थोडं कटिंगचा पोर्शन आहे, कुठे हिल्स आहेत, अशा ठिकाणी 2.5% पर्यंत मॅक्सिमम आपण ग्रेड घेऊन गेलो. म्हणजे इव्हन टनेलमध्ये जर आपण विचार केला जो कसाऱ्याचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये 2.5% मॅक्सिमम ग्रेड आहे. तर हा एक फ्लॅट महामार्ग असल्यामुळे इव्हन हेवी व्हेकल्सला सुद्धा आता सोपं झालं आहे. यामुळे उद्योगधंदे

0: ह्या इंटरचेंजच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत आता. म्हणजे जे इंटरचेंजचे लोकेशन आहे जिथे एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत, आता वेअर हाऊसेस येत आहेत. आता शासनाने आता नुकताच निर्णय घेतलाय, पूर्वी न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून MSRDCला घोषित केलं होतं की काही लोक कन्सेंटवरती जमीन देतील आणि लँड पुलिंगच्या माध्यमातून काही टाऊनशिप छोट्या टाऊनशिप डेव्हलप करण्याचं नियोजन होतं MSRDCचं. पण त्यानंतर कन्सेंट काही आम्हाला मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आता 16 असे लोकेशन्स निवडलेत, म्हणजे इंटरचेंजेस लोकेशन्स, अशा ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता MSRDCला डिक्लेअर केलं गेलं आहे. आणि अशा इंटरचेंजच्या ठिकाणी 100 ते 120 स्क्वेअर किलोमीटर प्रत्येक इंटरचेंजला, तेवढ्या क्षेत्राचं एक नियोजनबद्ध विकास व्हावा त्या दृष्टीने आम्ही आता प्लॅनिंग अथॉरिटी झालो आहे. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही तयार करू, त्या भागाच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजा असतील, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतील त्याच्या गरजा विचारात घेऊन आम्ही त्याचं प्लॅनिंग करू. आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज या इंटरचेंजेसच्या भोवती विकसित होतील. आता इंडस्ट्रीज विकसित झाल्यामुळे निश्चितच GDP मध्ये वाढ होईल. आणि हे 10 जिल्हे जे आहेत हे 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर रोजगाराची पण निर्मिती होईल.
1: नक्कीच रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठवर आलेलं आहे?
0: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
0: पहिला कनेक्टर बांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अड्डर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर 4 कनेक्टर आणि मुख्य जी सीलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सीलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 2028 पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं तर टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाइड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो, तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ज्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतो आहे. काम सुरू आहे त्याचं, 405 किलोमीटर लांबीतलं, म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ॲक्टिवेट होईल 405 किलोमीटरची September 2026 आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही December 2026 पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
1: अच्छा
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण

0: 4800 कॅमेरे असतील 700 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील, म्हणजे महामार्गावरून जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते एनपीआर नंबर प्लेट रीडर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरेज पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याची ती आमण्याला आहे, जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही आयटीएमएस सिस्टीम जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटची प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केला जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, आयटीएमएस सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट्स घालून दिले आहेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतं का? कारण कसं आहे तर समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आत स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो तिथे टोल
1: स्टेशन
0: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढ्या वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं. अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता आयटीएमएस झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन रेज केले जातात तसे चलन त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल रत्नागिरीमध्ये सुरू

होत असलेल्या केंद्रीय विद्यालयाविषयी प्राचार्य अरुण कुमार यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 वाजता नक्की ऐका आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य.

आज सकाळी 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकाल स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आज आहे जन्मदिवस. त्यामुळे आजच्या भावधारा या कार्यक्रमात त्यांनी गायलेली आणि संगीत दिलेली गाणी तुम्हाला ऐकवणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं. संगीत पु ल देशपांडे यांचं आणि हे गीत गायलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोते हो, जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1929 गोवा इथे झाला. त्यांचं मूळ आडनाव नवाथे असं होतं, पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला आणि ते अभिषेकी बनले. त्यांचे वडील संगीताचे कीर्तनकार होते आणि त्यांच्याकडेच त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे रीतसर संगीताचं शिक्षण घेऊ लागले. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडलं आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथ आश्रमात राहून वारावर जेवून माधुकरी मागून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी एकूण 21 गुरु केले. प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. सारे संस्कार आत्मसात करून त्यांनी आपली स्वतःची अशी स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचं वाचन अफाट होतं. संस्कृत, उर्दू यातले कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होतं. सुस्पष्ट उच्चार, लयकारी आणि सरगम यांनी नटलेली ख्याल गायकी आणि विशेष कष्टाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. ऐकूया शंकर रामाणी यांची गीतरचना, गायली आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही होती सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत होतं राम फाटक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही

आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तीनही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत. श्रोते हो, त्यानंतर 8:40 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 8 वाजतायत सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉक्टर जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनरुभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी एक रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनिल वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनिल वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2-3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी

0: चं क्षेत्र तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: प्रसारित करत आहोत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं आहे श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य आहे दौलत निपाणीकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींना महत्व देतो, जसे की पैसा, घर, नाती, आठवणी. पण या सगळ्यांमध्ये सर्वात मौल्यवान असते ती म्हणजे आपली स्मृती. आपल्या सर्वांना आपल्या बालपणीचे अनेक दिवस आठवत असतील. कुणाला आईच्या हातच्या जेवणाची चव, कुणाला वडिलांनी दिलेला मार, कुणाला बालपणीच्या वर्गातील प्रसंग, तर कुणाला आपल्या मुलांच्या बालपणीतील आठवणी. आपल्या आयुष्याच्या या सगळ्या आठवणी आपल्या मनात एक सुंदर घर करून राहतात. या आठवणी आपल्या नात्याला घट्ट जोडून ठेवतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. पण श्रोते हो, जरा विचार करा, जर या आठवणी हळूहळू मनातून पुसत गेल्या तर आपलं आयुष्य कसं गेलं, काय घडलं हे आठवलं नाही तर आपल्या जीवाभावाच्या माणसांची ओळख धूसर होऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये अनेकदा एक आजार असू शकतो, तो म्हणजे अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंश. आणि या अल्झायमर आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो, अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश हा आजार म्हणजे काय याविषयी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील मनोविकृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
3: स्मृतीभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास. मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो. म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया मध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ते कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे. परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई, पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये. आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात.
2: श्रोते हो, वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं. परंतु हे विसरणं कितपत योग्य आहे, विसरणे किंवा विसरभोळेपणा ही सवय नसून डिमेन्सिया किंवा अल्झायमर तर नाही ना, याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर श्रोते हो, अल्झायमर

0: आजाराची लक्षणं कशा प्रकारची असू शकतात याविषयी प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे सांगतात.
1: सगळ्यात महत्त्वाचं आहे की विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो. तर काल आपण काय केलं होतं, काल आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्तीला आपण भेटलो होतो, अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत, ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो. म्हणजे आपलं गाव, शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर, जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो, त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते. पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती, की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला, कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज्ड बिहेव्हिअर व्हायला चालू होतं, की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हातानी खाता येणं, चमच्यानी खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो. त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल, तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील, जसं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती, आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का, आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का, स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो, ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात. त्यांचं जे सोशलायझेशन असतं, समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं, जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं, ते कमी होतं. बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचण येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस, डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात, की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे, किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो. ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, मला घरी नेऊन सोडा. तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं, म्हणजे बिहेव्हिअरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते. झोपेचा जो दिनक्रम असतो, आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो, की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही. आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं, किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो.
0: श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या परिचित व्यक्तींना किंवा आपल्या जवळील नातेवाईकांना जर असतील, तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अल्झायमर हा आजार व्यक्तींच्या इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर त्या विसरण्यामागे इतर काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. आणि ते कारणं कोणती आणि स्मृतिभ्रंशाचे प्रकार कोणते याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे.
1: डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल आम्हाला असं वाटलं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे, 8-10%. वयोवृद्धांमधल्या 8-10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8-10% पैकी. इतर वॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुवमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो, तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्य

0: डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँग्झायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो, त्याला आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसन मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ऍक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत.
1: श्रोतेहो, रोगाचं निदान जितकं लवकर होतं तितकंच त्या आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि उपचार सुरू करता येतात आणि अल्झायमर या बाबतीतही हे तितकंच महत्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा तर असा गैरसमज आहे की अल्झायमर या आजारावरती उपचार नाहीत. अल्झायमर या आजारावर वैद्यकीय उपचार कसे केले जातात, कोणती औषधं वापरली जातात याविषयी सांगत आहेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर झाला म्हणजे उपचारच नाहीत हे साफ चुकीचं आहे. आज काही औषधं आहेत जी मेमरी आणि कॉग्नेटिव्ह सिमटम्समध्ये काही प्रमाणात मदत करू शकतात. उदाहरणार्थ डोनेपेझिल, रिवास्टिग्मिन, गॅलांटॅमिन आणि काही परिस्थितीमध्ये मेमेंटेन. परंतु ही औषधं अल्झायमर्स पूर्णपणे बरा करत नाहीत. त्यांचा उद्देश उपलब्ध कॉग्नेटिव्ह फंक्शन्स किंवा दैनंदिन फंक्शनिंग शक्य तितक्या चांगल्या ठेवण्याचा असतो. याशिवाय स्लीप प्रॉब्लेम्स, डिप्रेशन, अँग्झायटी, ॲजिटेशन किंवा इतर वागणुकीतील बदल याची योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्वाची प्रगती झाली आहे. लेकॅनिमॅब आणि डोमानेमॅब यासारखे अमोलॉइड टार्गेटिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ट्रीटमेंट काही निवडक पेशंटमध्ये आजाराचं प्रोग्रेशन काही प्रमाणात हळू करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पण हे प्रत्येक अल्झायमर्सच्या पेशंटसाठी योग्य नाही. यासाठी आजाराचा स्टेज, अमोलॉइड पॅथॉलॉजीची खात्री, MRI व इतर मेडिकल फॅक्टर्स यांचा विचार करून आपल्याला त्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं.
1: श्रोतेहो, अल्झायमर हा केवळ रुग्णांचा आजार नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळं अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच कुटुंबाचा प्रेमळ आधार, संयम आणि सुरक्षित वातावरण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अल्झायमर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर निखिल नवले सांगतात.
2: केअर गिव्हरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण अल्झायमर्स मध्ये रुग्णाची मेमरीपेक्षा पुढे जाऊन त्याची सेफ्टी, औषध, पैसे, स्वयंपाक, बाहेर जाणं, ड्रायव्हिंग आणि रोजच्या अनेक गोष्टींमध्ये मदत शक्य होऊ शकते. पण केअर गिव्हरने रुग्णाला सतत दुरुस्त करणं किंवा तुम्हाला हे का आठवत नाही असं म्हणणं किंवा रुग्णावर चिडणं टाळावे. रुग्णाशी शांतपणे किंवा सोप्या भाषेत बोलावं. एक ठरलेली डेली रुटीन ठेवावी जेणेकरून रोज रोज पेशंटला आठवण करून द्यायची गरज भासणार नाही. औषधं वेळेवर मिळत आहेत का, जेवण पाणी व्यवस्थित घेतलं जातंय का, घर सुरक्षित आहे का, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णाची डिग्निटीचा आदर केला जातो का नाही याची काळजी घ्यावी. अल्झायमरचं एक सर्वात मोठं लक्षण म्हणजे घराच्या बाहेर जाऊन रस्ता विसरणे किंवा व्यक्ती हरवणे हे खूप कॉमन लक्षण असतं. बऱ्याच वेळेस निदानच ह्या गोष्टीमुळे होते की व्यक्ती एखादी हरवली किंवा सारखी सारखी हरवते. मग अशा वेळेस आपल्याला पेशंटला आय कार्ड किंवा आता नवीन जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली तर एअर टॅग्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला GPS एनेबल्ड काही टॅग्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटची पोझिशन कळते आपल्याला कुठे आहे, किंवा पेशंटला काही बँड्स दिले जातात ज्याच्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा कॉन्टॅक्ट नंबर, संपर्क करण्याची माहिती असते. तर अशा काही आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल मॉडिफिकेशन्स करावे लागू शकतात.
1: श्रोतेहो, अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा करणारा सार्वत्रिक उपचार सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे

0: वाढत असताना या आजाराला शक्य तितकंच लांब ठेवलेलं हे अधिक चांगलं आणि म्हणूनच अल्झायमर पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्त्व आहे. अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली कशी असावी याविषयी माहिती सांगताना डॉक्टर निखिल नवले,
1: अल्झायमर टाळण्यासाठी किंवा तो उशिरा व्हावा यासाठी सर्वप्रथम आपली लाईफस्टाईल चेंजेस बदलणे हे खूप गरजेचे असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की व्यायाम करणे. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम, मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपण स्नायूचे बळकटीकरणासाठी केले जाणारे व्यायाम करतो, ते करणे हा अल्झायमर्सची रिस्क कमी करण्यात किंवा त्याला त्याची सुरुवात प्रोलॉंग करण्यास मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त डाएट, ज्याच्यामध्ये ताजी फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, जसे परत मासे किंवा अंडे, मांसाहार काही प्रमाणात, बॅलन्स्ड डाएट हा महत्वाचा. त्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड व कोलेस्ट्रॉल याचं योग्य नियंत्रण करणे, हे त्याचे महत्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं शरीराला व्यायाम करतो तसं मेंदूचा व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये शब्दकोडी सोडवणे किंवा कुठला तरी छंद जोपासणे, बुद्धिबळ खेळणे, या खेळाव्यतिरिक्त सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक वावर आपण किती जास्त ठेवता येईल त्याच्यामुळे देखील अल्झायमर्सची रिस्क कमी होते किंवा अल्झायमर्सची सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो. कुठल्या तरी क्रियाशील गोष्टी करणे, मेंदूला रोजच्या रोज चॅलेंज करणे आपल्या मेंदूला, ह्याच्याने आपल्या मेंदूची कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी, ब्रेनची कॅपॅसिटी सुधारते. नवीन एका रिसर्चमध्ये आढळण्यात आलंय की 50 वर्षाच्या नंतर एखाद्याची हँड ग्रीप स्ट्रेंथ, पकड, याच्या स्ट्रेंथ अनुसार तुम्ही अल्झायमर्सची रिस्क प्रेडिक्ट करू शकता. त्यांचे काही कट ऑफ आहेत, त्या कट ऑफ पेक्षा तुमची स्ट्रेंथ कमी असेल तर तुम्हाला अल्झायमरचा धोका जास्त आहे असं आढळलं जातं. त्यामुळे डेफिनेटली शारीरिक क्षमता वाढवायचे जे काही व्यायाम आहेत त्याच्यामुळे अल्झायमर्स आपण टाळू शकतो किंवा जी सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो.
0: श्रोते हो, स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शिया या आजाराविषयी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना आणि आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं आपल्या संदेशात प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात,
2: शासन स्तरावरून यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे, त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे, यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारा औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेंशन शिवाय आपल्या हातात दुसरं महत्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षितेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कुणाला. त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही.
0: श्रोते हो, कुठल्याही आजाराची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका आणि विस्मरणाला अल्झायमर समजू नका. आणि श्रोते हो, लक्षणं वारंवार दिसत असतील, वाढत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. रुग्णाला फक्त रुग्ण म्हणून पाहू नये तर तो आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला औषधोपचारा इतकीच गरज असते ती आपल्या प्रेमाची, संयमाची आणि आधाराची. कारण आठवणी कमी होत गेल्या तरी माणसांची किंमत मात्र नक्कीच कमी होत नाही. आत्ताच

0: आपण ऐकलत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं होतं श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य होतं दौलत निपाणीकर यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो आज अभिनेत्री करीना कपूर हिचा आहे वाढदिवस. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला ऐकवणारे करीना कपूर हिच्यावर चित्रित झालेली काही गाणी. कार्यक्रमाची सुरुवात करूया रेफ्युजी या चित्रपटातल्या गीतानं.

0: अनु मलिक यांचं संगीत असलेलं हे होतं जावेद अख्तर यांचं गीत रेफ्युजी या चित्रपटातलं. गायलं होतं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोते हो, 2000 आलेल्या या रेफ्युजी चित्रपटातून करीना कपूर यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोते हो, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल रत्नागिरी इथं सुरू होत असलेल्या केंद्रीय विद्यालयाविषयी प्राचार्य अरुण कुमार यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. नक्की ऐका 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. श्रोते हो, अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म 21 सप्टेंबर 1900

1980 साली मुंबई इथं झाला. त्यांचा सारंच कुटुंबीय हिंदी चित्रपटसृष्टीत असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीची आवड होती, अभिनयाची आवड होती आणि साहजिकच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर करीना कपूर या करिअर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळल्या. रेफ्युजीनंतर त्यांनी शाहरुख खानसोबत अशोका या हिट चित्रपटात भूमिका केली. कभी खुशी कभी गम या चित्रपटाने त्यांना चांगली ओळख मिळवून दिली.

कभी खुशी कभी गम चित्रपटातलं समीर यांचं हे गीत होतं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि हे गीत गायलं होतं कविता सुब्रमण्यम, अलका याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी.

0: श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं जब वी मेट या चित्रपटातलं गीत. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं. श्रोते हो, जब वी मेट या चित्रपटातल्या अभिनयासाठी करीना कपूर यांना फिल्मफेअरचं बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं होतं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

हे होतं थ्री इडियट्स या चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीत होतं शांतनू मोहित्रा यांचं आणि हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी. श्रोते हो, जब वी मेट बरोबरच 2010 मध्ये आलेला वी आर फॅमिली या चित्रपटातल्या अभिनयाकरिता करीना कपूर यांना फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता. बॉडीगार्ड, रावण, थ्री इडियट्स, हिरोईन, चमेली, ओमकारा, गोलमाल थ्री, बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटातून त्यांनी यशस्वी आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री करीना कपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करूया.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए, सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
3: सचिन,
2: मम्मी,
3: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
4: 1143 किलोहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, 9:30 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य।

आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला नवी दिशा देणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देऊ इच्छित असाल तर नक्कीच केंद्रीय विद्यालय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या विद्यालयाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी 0-23-52-25-36-54 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता किंवा केंद्रीय विद्यालय लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्रमांक 2 या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट देऊन या विद्यालयाबाबत अधिक माहिती घेऊ शकता.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: रत्नागिरीमध्ये सुरू होत असलेल्या केंद्रीय विद्यालयाविषयी विद्यालयाचे प्राचार्य अरुण कुमार यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
3: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
2: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
4: मेरी आवाज ही पहचान है.
5: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
6: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर,
7: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ऍडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ऍक्टिव्हेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजन उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजन उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक.

0: वानखडे।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 10 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया फटाकडी या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं।

0: महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. फटाकडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया जयत रे जयत या

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

वाघ्या आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं पिंजरा या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत पुन्हा एकदा राम कदम यांचं आणि हे गीत गायलंय उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं जानकी या चित्रपटातलं गीत. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर आणि शैला चिखले यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. त्यानंतर 12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल ललित बंध शांततेचा शोध, आणि त्यानंतर बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची मुलाखत. संध्याकाळी 5:02 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण ऐकाल गीत संध्या. आज या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:35 ऐकाल लोकसंगीत. तर 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन याविषयी प्राध्यापक कल्पेश शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. 11:00 आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया हसरत जयपुरी यांच्या तिसरी कसम या चित्रपटातल्या गीतानं. शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय मुकेश यांनी.

श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली ही होती भरत व्यास यांची गीतरचना गुंज उठे शहनाई या चित्रपटातली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
2: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
3: छान
4: आहे, भारी लिहिलंय.
2: हो,
4: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
3: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.
0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते होत ऐकूया राजकुमार या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय मोहम्मद रफी यांनी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
1: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
0: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, हे होतं हीर रांझा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीत होतं मदन मोहन यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते

0: विवेक वानखडे।
1: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया गाईड या चित्रपटातलं गीत। शैलेंद्र यांच्या गीताला संगीत एस डी बर्मन यांचं, आणि हे गीत गायलंय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: नौशाद यांचं संगीत असलेलं हे होतं राम और श्याम या चित्रपटातलं गीत. गायलं होतं आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी. गीतरचना होती शकील बदायुनी यांची.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो, एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: गाता रहे मेरा दिल आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत रवी यांचं आणि हे गीत गायलंय आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

ओ पी नय्यर यांचं संगीत असलेलं हे होतं एस एच बिहारी यांचं गीत कश्मीर के कली या चित्रपटातलं. गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार. दुपारी 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, या गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: भगिनीनो नमस्कार. विवाह संस्था आपल्या समाजाची एक अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे. विवाह वेळेवर झाले पाहिजेत हे अत्यावश्यक असतं, परंतु आजकालच्या काळामध्ये शिक्षण आणि आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतर लग्न करू असं म्हणताना लग्नासाठी बऱ्याच वेळा उशीर होतो. पण त्याच सोबत अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बालविवाह आपल्या समाजातून अजूनही संपलेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी बालविवाह होत आहेत, होत असतात, आणि त्या संदर्भामध्ये शासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी, त्यांच्याशी आपण संवाद करूया. दीपकजी नमस्कार.
1: नमस्कार
0: दीपकजी. जागतिक बालविवाह प्रतिबंध दिवस जाहीर झालाय 27 नोव्हेंबर रोजी, याची एक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगा ना.
1: सर सर्वात आधी धन्यवाद हा जो विषय घेतल्यासाठी, खूप खूप धन्यवाद, कारण या विषयावर बोलणारे खूप कमी जे म्हणतात की सेक्टरल आहे किंवा एन जी ओ आहे, कारण बालविवाह हे आजचं इश्यू नाही, हे गेल्या म्हणजे अधिक पारंपरिक ह्याच्यामध्ये कल्चर जुळलेलं आहे, ह्याच्यामध्ये बरेच सामाजिक संस्था यंत्रणा जुळली, आणि कारण कुठलंही त्यातमध्ये फॅमिली जुळलेलं आहे. तर बालविवाह निर्मूलन दिवस हे जाहीर करण्यासाठी आय थिंक गेल्या 100 वर्षाची तरतूद मी म्हणायला नकार नाही देणार, कारण सध्या आता UN जेव्हा 162 कंट्री एकत्र येऊन UN मध्ये 4 सप्टेंबरला एक कॉन्फरन्स झाला, आणि त्यामध्ये जेव्हा प्रत्येक देशाने, ज्यातमध्ये भारताचा नंबर वन आपण कुठे ना काय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नंबर वन आहोत, पण बालविवाहाच्या केसेसमध्ये पणही आपण नंबर वन सध्या सिद्ध झालोय, मग तेव्हा जेव्हा कंट्री एकत्र येऊन आणि या विषयावर चर्चा झाली, म्हणून हे 27 नंबर हे चाइल्ड अँटी चाइल्ड मॅरेज एलिमिनेशन डेट म्हणून जे बालविवाह निर्मूलन दिवस म्हणून असं साजरा आपण म्हणे चुकीचं नाही आहे.
0: बरं, आणखी एक प्रश्न असा आहे की बालविवाह नेमकं कशाला म्हणता येईल?
1: कुठलाही विवाह ज्यामध्ये मुलं आणि मुलीचं वय जे वय ठरल्याप्रमाणे कमी असेल, जर मुलीचं वय 18 खाली असेल आणि मुलाचं वय 21 खाली असेल, ते असलं कुठल्याही विवाहाला आपण बालविवाह म्हणू शकतो. ते विवाह जर दोन्ही कन्सेशुअल असेल किंवा नॉन कन्सेशुअल असेल, या दोन्ही विवाहाला भले दोघांची हमी असेल किंवा दोघांची हमी नसेल, असेल किंवा नसेल, तरी असल्या विवाहाला आपण बालविवाह ठरवतो कानूनी तौरवर.
0: भारतामध्ये बालविवाहाची काय परिस्थिती आहे सध्या परिस्थितीमध्ये?
1: भारतामध्ये जर गेल्या NFHS चा जे डेटा तुम्ही बघितलं तर 23% केसेस रिपोर्ट झाले होते, म्हणजे 23% केसेस महिलांचे रिपोर्ट झाले होते जे बालविवाह झाले, म्हणजे जास्त करून बालविवाहाचा परिणाम मुलींवर होतो, कारण मुलांचा वयगट दरवेळी 21 खाली नसतं, पण मुलीचं 18 खाली असतंच. आता त्याला बरेच कारण आहे, पण 23% म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे वुमेन्स मध्ये रिपोर्ट होणार. तर तुम्ही समजू शकतात की काय परिस्थिती आहे भारताची बालविवाहाला घेऊन.
0: महाराष्ट्रामध्ये काय सध्या परिस्थिती?
1: महाराष्ट्र आपण जर बोलायला गेलो तर भारतात 3rd नंबरवर येतं बालविवाह केसेस लागेल, म्हणजे राजस्थान, बिहार नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तसं आहे मोठं, पण एक बघायला गेलो एक चांगली गोष्ट आहे की रिपोर्ट होत्या त्यामुळे आपल्याला केसेस करतात, तर महाराष्ट्र 3rd म्हणजे रँकवर आहे म्हणायला गेलो भारतात बालविवाहाला घेऊन.
0: बरं, हे रिपोर्ट कसे होतात म्हणजे?
1: तर कुठलाही विवाह, एकतर आज आपल्याला माहिती आहे की विवाह प्रत्येक ठिकाणी जे होतं तर ते सगळ्यांना, जेव्हा कुठलेही बालविवाह असतं ते सगळ्यांना सांगितलं जात नाही, कारण जर तुम्ही पत्रिका बघितलं त्याच्यावर वयगट नसतं. तर जर ज्यांना अवेअरनेस असेल, ज्यांना माहिती असेल की बाबा कुठलाही विवाह ज्या मुलीचं 18 खाली असेल किंवा मुलाचं 21 असेल हे बालविवाह आहे, आणि जर कोणी रिपोर्ट केलं, रिपोर्ट इन द सेन्स जे गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर, जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टच्या आधारवर ते बालविवाह आपण नोंद केलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होते.
0: बालविवाहाची कारणं काय काय सांगता येतील?
1: बालविवाहाची कारण तर असे तर बरेच कारण आहे, पण आपण सर्वात आधी गरिबी म्हणू शकतो, ठीक आहे, कारण तोच एक मोठा कारण आहे की घरात जास्त मुलं आहे आणि मुलगी कसं बसं आपण फॅमिलीमधून बाहेर काढून, कारण नंबर कमी करता येईल. दुसरं आहे एज्युकेशन लेवल जिथे कमी आहे, म्हणजे असाक्षरता म्हणता येईल, जिथे आता मुलीचे शिक्षण बंद केलं मग आता घरी बसून करणार काय. तिसरं हल्ली आता जो केसेस येतोय लव अफेअर्स, म्हणजे हल्ली पेरेंट्स घाबरतात की बाबा जर मुलगी घरी असली हिचं जवळ आहे ना वयाच्या जवळ आहे की लग्न लावून टाका, म्हणजे आपल्या समाजात म्हणजे आपल्या पारिवारिक किंवा कुटुंबामध्ये असं कायलो नको. चौथं मेन कारण बोलेल की आता सोशल मीडिया हा जो एक जो एक डिजिटली लोक इन्फ्लुएन्स होत आहे, आणि पाचवा कारण आपल्याला हे झाले की संस्कृती पारंपरिक जे गोष्टी आहे, माझ्या आम्ही जेव्हा काम करतो जेव्हा गावात जातो तर आमच्याकडे आजीबाई येतात ते म्हणतात की माझं लग्न आता 13 वर्ष झालं होतं, माझ्या सुनीचं माझ्या

0: मुलीसारखं ना 15, पण ते सुरक्षित आहे, मग हिचं कारण आहे, म्हणजे पारंपरिक रूढी प्रथा हेच चालली आहे. मग हे पाच कारण जे मेन आहे ज्याच्यामुळे बालविवाहासाठी ह्या मुली बळी पडतात.
1: आपण एनजीओ मध्ये काम करता आणि बालविवाह प्रतिबंधासाठी काम करता, तर काय एखादा अनुभव असा सांगता येईल का की जो तुम्ही जवळून पाहिलेला आहे?
0: तर मी सध्या सीसीडीटी म्हणून कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट ही एनजीओ आहे. आम्ही 1200 गावात काम करतोय, म्हणजे 1200 गावात, म्हणजे हे गाव असे आहे जिथे बालविवाहाचं प्रेव्हलन्स जास्त रिपोर्ट झालं होतं गेल्या काही वर्षामध्ये. आणि मग आम्ही जेव्हा गावात गावात व्हिजिट किंवा आमची टीम जेव्हा जाते, आणि आम्ही आमचं एवढं हे आहे की आम्ही गव्हर्नमेंट बरोबर काम करणं आम्हाला खूप गरज आहे, कारण कुठले एनजीओ काही वर्ष काम करते ते निघून जातात, पण जर गव्हर्नमेंट आणि तिकडच्या यंत्रणाला आपण सक्षम केलं तर कुठलाही इश्यू भविष्यात येईल ते स्वतःहून त्याला सॉल्व्ह करू शकते. त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 वर्षाची आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं आणि त्यांना पकडलं गेलं, म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 वर्षाची होती, आता समाजाला कळेल, आणि तो मुलगा 22 वर्षाचा होता.

0: त्याला सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 वर्षाची आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं आणि त्यांना पकडलं गेलं म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 वर्षाची होती. आता समाजाला कळेल आणि तो मुलगा 22 वर्षाचा होता. तिचं लग्न लावून दिलं आणि ती म्हणजे पुढच्या 2-3 महिने ती प्रेग्नेंट झाली. आता मुलगी प्रेग्नेंट झाली तर आता मुलगा घाबरला, कारण ऍक्च्युली जर लॉ म्हणतं बालविवाह कायदा अधिनियम तर लागेल 2006, पण पॉक्सो कायदा पण लागतो कारण मुलगी 18 खाली आहे आणि कुठेतरी सेक्शुअल एन्काउंटर झालं. मुलगा होता 22 वर्ष, मग त्यांनी येऊन हिला परत सोडून दिलं घरी. घरी आल्यानंतर आता ती जेव्हा पण हेल्थ सर्व्हिसेसला गेला, म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा हेल्थ पोस्टला, जे प्राथमिक उपचार सेंटरला घेऊन गेले, तिथे आता त्या मुलीला केस घेतलं जात नाही कारण हे कानूनच्या अंतर्गत त्याने सांगितलं गेलं की कुठलं असं मूल आलं की आधी रिपोर्ट झाल्याशिवाय करायचं नाही. दुसरे असे केसेस आहे की एका घरामध्ये 5 मुली आहे आणि खायला नाही आहे. मग आता काय करायचं? मुलींचं लग्न लावून टाका. मग आता तिथे ॲज अ एनजीओ आम्ही फक्त त्यांना लाईव्हलीहूड किंवा स्किलिंग ह्याशी जोडू शकतो, पण त्यांचं भरण पोषण नाही करू शकत. कुठेतरी आपण त्यांना अवेअरनेस करू शकतो, त्यांना अवगत करू शकतो की बाबा कानूनी तौर पर तुम्ही पण ह्याच्या लीगल ह्याच्यात आला तर तुम्ही पण जेलमध्ये जाल. पण आता 5 मुले तर करणार काय? मग त्यांना बालविवाह करणं भाग आहे. तिसरं, आम्ही ज्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये काम करतो, ज्या आदिवासी पाडा आहे, तिथे त्या ऐकतच नाही. जर आम्ही गेलो तर ते आम्हाला कोयता वेयता मारायला येतात की आमची परंपरा आहे, तुम्ही आमची परंपरा मोडू नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इशू आहे आणि त्या प्रत्येक इशूला एन्काउंटर एनजीओ करणं, म्हणून इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल येतो की कसं त्याने एकत्र येऊन या विषयावर काम केलं पाहिजे. कारण शेवटी मूल बळी पडतं, म्हणजे ती मुलगी ही बळी पडते. कारण कमी वय जर लग्न झालं तर आणि जर ती तिचं शरीर तयार नाही आहे आणि जर ती गर्भवती झाली तर ते दोन्ही जच्चा बच्चा, म्हणजे मुलामध्ये मूल असं बोलणं बोलायला चुकीचं नाही, कारण ती छोटी मुलगी स्वतःच आहे. त्यामध्ये जर ती मुलाला एक जन्म दिली, त्याचं शरीर तयार नाही, उलट तो मुलगा कुपोषण होऊ शकतो, त्या मुलीचं लाईफ रिस्क मध्ये आहे. मग ह्या बरेच गोष्टी आहे. नंतर अशा जबाबदारीमध्ये जो मुलगा भले तो 22 वर्षा असो, 21 वर्षा खाली तर तो आपण त्याला काउंटच करत नाही, पण तो किती मॅच्युअर असेल त्याचाही लाईफ कुठे ना काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात का, लीगल पर्स्पेक्टिव्हनी तो भरपूर ह्याच्यात अडकू शकतो. म्हणून हा बालविवाह आणि कुठलीही फॅमिली येतात हॅपी राहत नाही. म्हणजे कुठे ना काही ती एक भीती असते मनात किंवा कुठे ना काही एक सुंदर, आपण विवाह म्हटलं की 2 कुटुंब जोडणं, एक नवीन सुरुवात करणं, पण बालविवाह म्हणजे कधी नवीन सुरुवात झाली, उलट नवीन प्रॉब्लेम्स म्हणू शकतात किंवा नवीन त्यांना जे म्हणतात ना त्रास किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात आणि कुठलं ह्याचं बेस्ट सोल्युशन निघतं. म्हणून मला असं वाटतं की बालविवाह जेवढं आपण अवेअरनेस करू शकतो आणि आता जागतिक ज्या दिवस जे आपण साजरा करणार त्याचा हेच उद्देश होता की बाबा सगळ्यांना कळावं की असा एक हा दिवस का साजरा केला जातो. बालविवाहाच्या खिलाफ कोणी नाहीये, पण बालविवाह होण्याच्या मागे जे कारण आहे, जे निगेटिव्ह कारण आहे, परिणाम आहे, जे नकारात्मक परिणाम आहे, ते कशामुळे होऊ शकतं, यामुळे कुठलंही कुटुंब कुठलंही मूल खुश नसणार आणि हे आपल्या समाजासाठी पण चांगलं नाही आहे.
1: आता समजा बालविवाह एखादा झालेला आहे आणि त्याला होऊन काही वर्ष झालेली आहेत, मग अशा संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय असते?
0: तर बघा, जे बालविवाह प्रतिबंधक कानून आहे 2007, त्याच्यानुसार कुठलंही लग्न आपण त्याला नल आणि वाईट ठरवू शकतो, पण त्याची कारण वेगवेगळ्या परिस्थिती असतात. आता बरेच वर्ष झाले, मग ते केस बेस्ड केस असतात, म्हणजे असे प्रत्येक केसला तुम्ही नल आणि वाईट करू शकत नाही. कुठलंही बालविवाह झाले खूप वर्ष आधी आणि जर ते आता रिपोर्ट होते, मग त्यामध्ये कोण रिपोर्ट करतंय, ठीक आहे, का रिपोर्ट करतंय, है ना, आणि आत्ता का रिपोर्ट करते, आधी का ना रिपोर्ट झाला, ह्या प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन होतात. CMPO जे चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, अंगणवाडी सेविका, ब्लॉक ऑफिसर, जर हे गावात झालं असेल किंवा शहरात झालं असेल तर चाइल्ड लाईन किंवा महिला बालविकास डिपार्टमेंट रोल घेतात. आणि त्यामध्ये की सध्या जर मुलीची परिस्थिती खूप विकट आहे किंवा अवघड आहे तिच्या जगण्यासाठी, किंवा त्या शारीरिकवर त्रास होतोय किंवा मानसिक त्रास, कुठलाही त्रास आहे, आणि आणि त्यामुळे त्या मुलीला परिणाम, तिचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर असेल, मग अशा केस बेस्ड केसेसवर ठरवलं जातं आणि त्या दोघांचं कन्सेक्शुअल घ्यायचं होतं, पारिवारिक दोघांना इन्वॉल्व्ह केलं जातं. कारण कुठल्याही बालविवाहामध्ये दोन्ही कौटुंबिकला तेवढीच आपण बोलतो ना सजा आहे, म्हणजे 2 वर्ष कारावास आहे आणि 1 लाख रुपयाचं फाईन आहे आणि ते दोन्ही होऊ शकतात. मग ते केस बेस्ड केसवर येतं की किती जुनं लग्न आहे, आता काय त्यांची सिच्युएशन आहे, त्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन बघितलं जातं, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं, होतं, त्यांचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घेऊन काय सिच्युएशन आहे, किती ती सिच्युएशन क्रिटिकल आहे, ह्याच्या पुढे याचा रेपोकेशन काय होऊ शकतो, परिणाम काय झाला जर आता आपल्याला रिपोर्ट केला, मग हे वेगवेगळे असतात. तर केस बाय केस त्याला आपण असंच बोलू डिक्लेअर नाही करू शकत की प्रत्येक बालविवाह रिपोर्ट झाले की त्याच्यावर काहीतरी कानूनी कारवाई.

0: होईल. पण केस बाय केसवर क्रिटिकल सिच्युएशन आणि मुलीचं स्पेशली, कारण जास्त करून त्याच बळी पडतात आपल्या मुली, मग तिचं जे काय कन्सिडरेशन, तिचं काय पार्श्वभूमी आणि तिचं काय बोलणं या विषयावर, त्या बेसवर ह्या विषयावर आपण ठरवलं जातं.
1: बालविवाहाचं रिपोर्टिंग ज्यावेळेस प्रशासनाकडे येतं, तर बालविवाह ज्या दोघांचा झालेला आहे त्याच्यानंतर दोघांकडचे पालक आणि त्या बालविवाहाला उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळी, या सगळ्यांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असते?
0: सर्वात आधी कुठलाही बालविवाह जर होत असेल तर त्यामध्ये डीजे पासून, कार्ड प्रिंटिंग पासून, भटजी पासून, वाराडती आहेच फॅमिली तर, कारण ते तर पार्ट ऑफ त्या विवाह, पण डिसिजन मेकिंग, पण डीजे वाल्याला माहीत नसतं, ठीक आहे, ज्यांनी कार्ड प्रिंट केलं, भटजी किंवा जे केटरस, ह्यांनाही अटॅक होतो, ह्यांनाही म्हणजे ते तर अटॅक होणार, पण ह्या ज्या गोष्टी इनडायरेक्टली, हे तर डायरेक्ट लोक इन्वॉल्व्ह आहे, पण इनडायरेक्टली ह्या लोकांनाही अटॅक होतो. आणि हा जो कायदा आहे बाल विवाह अधिनियम 2006 अंतर्गत 2 वर्षाचं अटक किंवा 1,00,000 रुपये त्यांना फाईन आहे, पण तीच जबाबदारी की बाबा बालविवाह होत असेल तर थांबवा. थांबवायचा एकच उद्देश असतो की जे आपण रेपोकेशन ज्या मुलीवर पडतात की उद्या जाऊन, कारण काय जर कुठलाही बालविवाह झाला आणि जर आई वडील तयार नाही आहे, मग काय असतं, तर जे नियम म्हणतं की मुलीला मग बालगृहात ठेवलं जातं सुरक्षित असून 18 वर्षापर्यंत, आणि मुलाला जर मुलगा 18 वर्षाच्या म्हणजे 21 खाली असेल तर त्याला भाई समजून काउन्सिलिंग केलं जातं, पण जर ते लोक अग्री नसतात, कारण बरेच ठिकाणी ते लोक अग्री नसतात, मग त्याला अटॅक केलं जातं. मग जर एक पहिलं रोल असतं सगळ्यांचं की त्यांना काउन्सिलिंग करावं, समापदेशन करावं की समजून द्यावं की बाबा हे बालविवाह गुन्हे म्हणजे कुठेतरी तुम्ही गुन्हा करताय आणि ह्या गुन्ह्याचे ह्या कायदा आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला अटक किंवा जे काय होऊ शकतं. आणि जर ते समजले फॅमिलीने, बालविवाह थांबवलं तर काय होऊ शकतं, पण जर ते नाही अग्री झाले किंवा त्यांना करायचंच नाही, आम्ही एवढं खर्च केलंय, आता आम्ही आमचे हे कारण आहे, बरेच कारण, कारण बरेच असे प्रॉब्लेम होतात, लोक मारायला येतात, काही लोक चक्कर येऊन पडतात, काही लोक सुसाईड करायला प्रयत्न करतात, आई वडील कारण आम्ही एवढे पैसे खर्च केले, मग त्या पार्श्वभूमीवर ठरवलं जातं की पुढचं काय करायचंय. पण बालविवाह थांबवणं आणि मुलीला बालगृहात पाठवलं जातं, मग सगळ्यांचा एवढाच रोल आहे की बाबा अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साथ देऊ नका. बालविवाह करायचंच नाही, लपून असो किंवा हे नसो, असतं की बरेच समाजमध्ये आम्हाला ठरवायचंय, आम्ही साखरपुडा, हा साखरपुडा ही एक प्रमाणे तुम्ही जबाबदारी टाकली, म्हणजे एकदा साखरपुडा जर मी समाजासमोर केला तर उद्या काय बिनसलं म्हणून तुम्ही त्या भीतीपाळी त्या लग्न करतात, ठीक आहे. म्युच्युअली म्हणजे दोन फॅमिलीचा अग्रीमेंट करून ठेवा की आम्ही मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणार आहे, पण 18 वर्षाच्या नंतर आणि 21 वर्षाच्या नंतर, पण ते सामाजिक करू नका. म्हणजे जर तुम्हाला आम्ही तसंच बोलतो की तुम्ही जेव्हा आम्ही बालविवाह थांबवतो, आमचं हेच काउन्सिलिंग असं की तुम्ही हे फिक्स करून ठेवा, म्युच्युअली फिक्स करून ठेवा, तुमच्या इंटरनल अंडरस्टँडिंग ठेवा, आणि जर त्यांचं वय झालं 18 वरती आणि 21 वरती, मग तुम्ही पार पडा सामाजिक जे काय तुम्हाला प्रोग्राम करायचं, रिच्युअल किंवा, पण कमी वय असेल आणि हे वयगट असेल, त्या वयगटच्या अंतर्गत जर हे लग्न होत असेल तर करू नये, कारण ते कानून ही गुन्हा आहे.
1: बालविवाह कुठेतरी ठरतोय, होतोय किंवा होणार आहे असं जर कळलं सामाजिक वातावरणामध्ये, तर हे आपल्याला कोणाला रिपोर्टिंग करता येतं, काय करता येतं की हा बालविवाह रोखला जाऊ शकेल?
0: सध्या आम्ही काय करतोय, आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकांना हेच ट्रेनिंग देतोय की बालविवाह हा विषय, जे कारण आम्ही सांगितलं की जर मुलगी ड्रॉपआउट असेल, मुलगी शाळेत जात नाही, मग एक मोठा कारण असतो, गरीबी असेल, लव्ह अफेअर असेल किंवा एका वयात येते अडॉलेसन्स आणि डिजिटली ती जास्त ऍक्सेस, त्या अशा गोष्टीला, अशा मुली जास्त करून बालविवाहाला बळी पडतात. मग अशा ठिकाणी तुम्ही जाऊन 1-to-1 अवेअरनेस करा, आणि एक अंडरटेकिंग म्हणून एक फॉर्म आहे जिथे ते आम्ही प्रत्येक पालक समजवतो आणि भरून घेतो की बाबा मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही, मला या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस आहे आणि मी शपथ घेते का, एक काइंड ऑफ अ प्रतिज्ञा आहे की मी बालविवाह करणार नाही. ह्याच्यामुळे काय होतं की ती अंगणवाडी सेविका घरोघरी जाते, या विषयावर बोलते, एक फॉर्म साईन करून घेते, आणि त्या फॉर्मचा इनडायरेक्टली अर्थ आहे की बाबा जर मी केलं तर मी कुठे ना काही गुन्ह्याला भागीदारी आहे, मग त्यानिमित्ताने प्रत्येक पॅरेंट्स अवेअर आहे. दुसरी गोष्ट, जर मग त्यानिमित्ताने ते ऑलरेडी घाबरले असतात की या विषयावर बोलायचंच नाही, कारण आपण कुठे ना काही अग्रीमेंट करून दिलंय छोटंसं, म्हणजे हे अनऑफिशियली आम्ही करतो, पण एक अवेअरनेसचा पार्ट आहे की त्यांना की बाबा, कारण आम्हाला माहिती आहे की कुठल्या घरी किंवा कुठल्या वस्तीमध्ये बालविवाह होऊ शकतात, अंगणवाडी किंवा आमचे सोशल वर्कर जाऊन ह्या गोष्टी अवेअरनेस करतात आणि त्यांच्याकडे साईन करून घेतो की बाबा नका करू, एक आहे. दुसरा अवेअरनेसच्या पार्ट आम्ही काय, जेवढे पण आपण हे रिजनल प्लेस आहे तिथे आम्ही एक पोस्टर लावलं की हे मंदिर बालविवाह मुक्त आहे, हे गाव बाल, म्हणजे जे जिथे जाईल तिथे हे बालविवाह त्यांना दिसेल की बाबा बालविवाह हे प्रतिबंधक आहे, बालविवाह प्रतिबंधक. एक ती भीती ऑलरेडी मनात आहे, पण जर आणि ऑलरेडी अवेअरनेस आहे की जर तुम्हाला कुठे हे आढळलं किंवा कुठे ऐकलं तर 1098 112 118 ह्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बरेच मुलं

0: कॉल करतात. आता सध्या काय आलंय का, छोट्या भावानी कॉल करून सांगितलं की तिच्या वहिनीचं लग्न, कारण 2 दिवस ती शाळेत आली नाही मग. आणि अचानक म्हणजे परीक्षाच्या वेळी केस काय होती की मुलगी होती 10वी, तिचं वय 15 होता आणि मुलगा होता 7वी, ते रोज शाळेत एकत्र जायचे. एक दिवस आई वडील बोलले की बाबा आज तू जा, ताई येणार नाही. त्यांनी विचारलं की का नाही येणार, कारण पाहुणे येणार आहे घरी, मग थोडं काम आहे. मग तो थांबला, पाहुणे येणार तर मी पण नाही जाणार, बोलले नको तू जा. पण तो मुलगा थांबला. नंतर त्यांनी बघितलं की मुलीला सजवून म्हणजे पाहुणे आले आणि ती चहा वादे, तर त्याला कळलं की हे लग्नच आहे. कारण त्यांनी अवेअरनेस, आता आपण शाळेत करतोय, गावात गावी नुक्कड नाटक करतोय, बरेच प्रोग्राम करतोय. त्यांनी 1098 कॉल केला आणि लगेच बीडीओ म्हणा ना, विलेज डेव्हलपमेंट म्हणा, ग्रामसेवक सगळे आले आणि ते बालविवाह थांबवलं गेलं. म्हणजे कुठे ना काही ते ठरत होतं.
1: बरोबर.
0: मग अशा गोष्टीना त्यांनी 1098 केलं. इमिजिएटली चाइल्डलाईनची टीम, आमची एनजीओ टीम, सीसीडीचे लोक, प्लस बीडीओ, ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे येऊन ते समजवलं. दोन्ही पॅरेंट्सची काउन्सिलिंग, तिला शाळेत जाऊ द्या, तिचं वय झाल्यावर करा. आणि मग त्यामुळे त्या मुलीचं लाइफ वाचा. आणि आज ती शाळेत जाते, आज ती 11वीत आहे. म्हणजे 1 वर्ष झाले गोष्टीला आणि तिचं 12-13 वर्ष, म्हणजे तिला जे शिकण्याचं जेवढं आहे तेवढं तिला सपोर्ट होतं. पण त्या छोट्या मुलामुळे इथे कुठे ना काही आई वडिलांचं, मग तो 7 वर्षाच्या मुलाला पण जर आपण अवेअर केलं, म्हणजे कुठे ना काही अवेअरनेस खूप गरजेचं आहे एज्युकेशन.
1: दीपकजी, बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी शासनाचे कायदे आहेत, सगळं आहे, पण काही योजना असे आहेत का ज्यामुळे बालविवाहाला प्रतिबंध होऊ शकेल?
0: हा ऍक्च्युली हा खूप सुंदर, असं वाटायला नको की दरवेळी फक्त प्रतिबंधन करून कुठे ना काही आपण फक्त त्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो. पण त्यासाठी बरेच योजनाही शासनाने बनवल्या आहेत. तर त्यासाठी एक योजना आहे बाल संगोपन. कुठेही जर बालविवाह मध्ये विक्टिम मुलगी जर म्हणजे ती ठरली की बाबा या मुलीचं बालविवाह आहे आता काय करायचं, तर त्यासाठी एक बाल संगोपन योजना आहे. त्यानंतर चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट मध्ये बरेच त्यांचं 18 वर्ष शिक्षणाचं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते की बाबा या कारणामुळे तुम्ही बालविवाह घेताय. त्यामध्ये एक संजय गांधी निराधार योजना आहे. जर कुठलंही बरेचदा असतं की आजार आहे घरात, आजारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिला सांभाळू शकत नाही औषधं, मग त्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप योजना आहे, त्यामध्ये मुलीचं 18 वर्षापर्यंत सगळं शिक्षणाचं जे काय भार असेल ते गव्हर्नमेंट घेतं. तर कुठे ना काही पॉक्सोचे केसेस रिपोर्ट झाले, बालविवाह झाल्यानंतर रिपोर्ट होतात, त्यासाठी मनोधैर्य म्हणून योजना आहे, म्हणजे मुलीला दिलं जातं तसे. आणि प्रत्येक आता राज्यामध्ये ना, भारतात म्हणलं की प्रत्येक राज्याची पण एक वेगळी योजना आहे. प्रत्येक गावात त्यांनी एक योजना ठरवली, प्रत्येक गावकरी म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसेवकनी एक योजना बनवून ठेवली की जर आमच्याकडे असे कुठले केस रिपोर्ट झालं तर आपण कसं त्या मुलीला असा पाठिंबा करून की त्यामुळे तिचा बालविवाह होऊ नये. कारण काही ना काही कुठे ना काही हेच असतं की शिक्षण नाही आहे किंवा गरीबी आहे किंवा जे काय आहे मग पॉवर्टी, या सगळ्याला घेऊन बरेच योजना जे युजफुल आहे.
1: बालविवाह रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं?
0: तर सामाजिक संस्थाचा खूप मोठा रोल म्हणेल, कारण गव्हर्नमेंटला बघायला गेलो ते ऑलरेडी बऱ्याच इश्यूवर काम करतात ना. कुठे ना काही एक पाठिंबा, एक सपोर्टची गरज आहे, जिथे सामाजिक संस्था येतात. आणि सामाजिक संस्था एक जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणून एक मोहीम सुरू झाली आहे भारतात. त्यांचा हा मोठा रोल आहे, हे जे बालविवाह प्रतिबंध निर्मूलन दिवस ठरलाय 27 नोव्हेंबर मध्ये, हे भारतात 726 डिस्ट्रिक्ट मध्ये काम करत आहे बालविवाहाला घेऊन या विषयाने. आणि त्यांचा हेच उद्देश आहे की 2030 पर्यंत कसं बालविवाह मुक्त भारत करायचं. कारण आपण बालविवाह मुक्त भारत हे फक्त स्लोगन किंवा धरणा नाही आहे, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कसं बालविवाह मुक्त करायचं 2030 पर्यंत त्या विषयावर काम करणं. तर हे जे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे आपण कॅम्पेन म्हणून शकतात, यांनी एकत्र येऊन आय थिंक 7 कंट्री म्हणजे 7 देशात ह्या मोहीम चालू, जिथे बालविवाहाचे जास्त प्रमाण येत आहे. आणि हे एक उद्देश घेऊन चालले. मग सामाजिक संस्थाचा रोल आहे मोठा, कारण जिथे गव्हर्नमेंट कमी पडतो जीएनजीने एकत्र काम केलं पाहिजे, गव्हर्नमेंट आणि एनजीओ. म्हणजे जिथे गव्हर्नमेंट कमी पडतं तिथे एनजीओ त्यांना ब्रिज करतं एकत्र येऊन. आणि एनजीओचा रोल तेवढाच आहे की ते वेगळं काही करत नाही, ते गव्हर्नमेंटला सप्लिमेंट करतं, म्हणजे एकत्र येऊन. कारण हा विषय एनजीओचा नाही आहे, हा विषय गव्हर्नमेंटचा, हा विषय देशाचा आहे. तर सामाजिक संस्था खूप मोठा रोल आहे.
1: सामाजिक संस्थांची एक भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि कायदा, इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना बालविवाहाची आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे?
0: महाराष्ट्राची आजची परिस्थिती म्हणायला गेलो तर खूप सुधारणा झाली. कारण जो गेल्या वर्षीचा डेटा होता जे एनएफएचएसचा 6 मध्ये जो रिसेंटली एक सर्वे झाला होता, कारण आता अवेअरनेस, आता महाराष्ट्र खूप ऍक्टिव्ह झालंय. ज्याप्रमाणे जेव्हा आपण हे नॅशनल कन्सल्टेशन मध्ये कळालं की महाराष्ट्र बालविवाह मध्ये पुढे होत चाललंय, त्यामध्ये महाराष्ट्राने खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामध्ये आता गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक

0: अवेअर झाले, जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो किंवा एक गावातली आजी रिपोर्ट करू शकते किंवा अंगणवाडी स्वतःहून रिपोर्ट करताय, म्हणजे कुठे ना काही त्यांना या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. आणि कुठे ना काही आय थिंक आपण जे बालविवाह मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा गावचा एक मोहीम घेऊन चालतोय ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू सिद्ध करायचं.
1: बालविवाह खरं तर एक म्हणजे सामाजिक समस्या नाही, ही त्या व्यक्तिगत त्या बालकांची सुद्धा समस्या आहे ज्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं नुकसान आहे. तर आशा करूया की लवकरच आपण बालविवाह मुक्त महाराष्ट्र, भारत आणि जगभरात सुद्धा ही मोहीम चांगल्या पद्धतीनं कार्य करेल आणि बालविवाह मुक्त असा संपूर्ण समाज होईल अशी अपेक्षा करूया. दीपकजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि बालविवाह संदर्भामध्ये जी माहिती दिली आमच्या श्रोत्यांना, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की बालविवाह ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ही मुलाखत ठरेल. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
2: श्रोते हो, बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, आता ऐकूया ललितबंध शांततेचा शोध. लेखन सुहिता मराठे, सहभाग दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. ऐकूया ललितबंध शांततेचा शोध.

0: शांतता हवी आहे हे वाक्य आपण किती सहज म्हणतो नाही. घरात भांडण झालं की अरे शांत बसा, ऑफिसमध्ये गोंधळ झाला की अरे जरा शांतता ठेवा ना, आणि रस्त्यावर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला की काय हा गोंधळ आहे.
1: पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो आणि तिचा सर्वात मोठा अभाव मात्र आपल्या मनात आणि माणसामाणसात निर्माण झालेला असतो.
0: आज गोंगाट फक्त रस्त्यावर नाही, हॉर्नचा गोंगाट आहे, टीव्हीचा गोंगाट आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशनचा गोंगाट आहे, सोशल मीडियावरच्या मतांचा गोंगाट आहे, सतत पुढे जाण्याच्या धावपळीचा गोंगाट आहे, आणि या सगळ्या आवाजांमध्ये कधी कधी आपल्या मनाचा स्वतःचा आवाजच हरवून जातो.
1: पूर्वी गावात दुपारी अशी शांतता असायची की दूर कुठेतरी वाजणारी घंटाही ऐकू यायची. घराच्या ओट्यावर दोन माणसं निवांत बसून बोलायची. शेजारच्या घरात काय शिस्तय, कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी माणसांना माहीत असायच्या.
0: आणि आज परिस्थिती उलटी आहे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे पण शेजाऱ्याचं नाव माहिती नसतं. आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत पण मन मोकळं करून बोलायला एखादा माणूस शोधावा लागतो. आपण जगाशी सतत जोडलेलो आहोत पण कधीकधी आपल्या घरातल्या माणसांपासून मात्र मनाने खूप दूर गेलो आहोत. म्हणूनच प्रश्न पडतो, शांतता खरंच कमी झाली आहे का, की आपणच तिच्यासाठी वेळ देणं बंद केलं आहे.
1: पूर्वी माणसं गरीब होती पण नाती श्रीमंत होती. पूर्वी साधनं कमी होती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, प्रत्येक मिनिटाला कोणीतरी अपडेट मागत नव्हतं, पण माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता.
0: संध्याकाळी काम आटोपलं की अंगणात बसून गप्पा होत, शेजारी आले की चहा व्हायचा, कोणी दुःखी असेल तर विचारपूस व्हायची, आणि महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये मतभेद झाले तरी नातं संपत नसे.
1: आज मात्र एखाद्या किरकोळ कारणावरून ब्लॉक, कधी अनफॉलो, कधी तुझ्याशी बोलायचंच नाही.
0: पूर्वी भांडण झालं की दोन दिवसांनी एखादा माणूस म्हणायचा अरे चल चहा घेऊया जरा, आणि भांडण संपायचं. आणि आज चहा घेण्याआधीच दोघं आपापल्या मोबाईलवर स्टेटस टाकतात. ही बदलाची गंमतच नाही का.
1: आज माणूस जास्त शिकला पण एकमेकांना समजून घेणं कमी झालं. आपण विज्ञानात पुढे गेलो, चंद्रावर पोहोचलो, एका क्लिकवर जग समोर आणलं, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण समोर बसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख ओळखण्याची आपली बुद्धिमत्ता मात्र कमी होत चालली आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ.

0: आली आहे.
1: आज प्रत्येकाकडे मत आहे आणि ते मत व्यक्त करण्याची घाई त्याहून जास्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी काही विरोध केला की लगेच प्रतिवाद, कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच त्याला चुकीचं ठरवायचं. आपण ऐकण्यापेक्षा उत्तर देण्याची तयारी जास्त ठेवतो का? आणि कदाचित इथूनच शांतता हळूहळू निसटते.
0: कधी कधी वाटतं सगळा गोंगाट मागे सोडून एखाद्या तळ्याकाठी बसावं, जिथे ना हॉर्न, ना नोटिफिकेशन, ना वाद, ना घाई, फक्त पाणी, वारा, झाडं, पक्षी आणि स्वतःसोबत काही क्षण. कवी अनिलांनी याच शांततेचं किती सुंदर चित्र त्यांच्या कवितेत उभं केलंय.
1: अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते.
0: तळ्याकाठी ही कविता मला शांततेकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग वाटते. बाहेरचं जग आपण पूर्णपणे शांत करू शकणार नाही, पण आपल्या मनातील अस्वस्थता आपण नक्की कमी करू शकतो. आणि मन शांत झालं की आपल्या शब्दात, आपल्या वागण्यात आणि आपल्या नात्यातही ती शांतता उतरते.
1: कवीला जसा तो निवांत क्षण हवा आहे, तसाच एक निवांत कोपरा आपल्या मनातही निर्माण करता आला तर कदाचित शांततेचा शोध बाहेर घ्यावा लागणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच सापडेल.

0: बबन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत सुनिधी चौहान आणि शालमली खोलगडे यांनी गायलं होतं. गीतरचना डॉक्टर विनायक पवार आणि संगीत दिलं होतं ओंकार स्वरूप यांनी.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

हे गीत श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. चित्रपट जोगवा गीतरचना संजय पाटील यांची होती आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

जोगवा चित्रपटातलं हे गीत हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. अजय अतुल यांचं संगीत होतं, गीतरचना संजय पाटील यांची. याबरोबरच गीतवाहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर, त्याचप्रमाणे 558 kHz. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी। स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। उद्या त्यांच्या हस्ते केवडिया इथे एकता नगरमध्ये 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील। त्यानंतर येत्या बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल।
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे। या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे। साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी, तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला। रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला। 2017 त्याची अधिसूचना जारी झाली। त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले। महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली। नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं। कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली। रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं। रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली। रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात। त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते। घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे। त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे। रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो। घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते। प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं। त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे।
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला। यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे। मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली। फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या। सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 पेक्षा जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या। जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या। नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन पटेल यांनी

केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्यपदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्यपदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारचं सुचिका तरियालनं कांस्यपदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्त्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी.

0: स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबई शहर आणि उपनगरात 1.5, 5 आणि 7 दिवसांसाठीच्या गणरायाला भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप. मुंबईत 20वा रोजगार मेळावा संपन्न. आणि म्हाडाचा कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी करार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
2: मुंबई शहर आणि उपनगरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घराघरातही लाडक्या गणरायाचं पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंबईत श्री गणेश आरोग्याचा या उपक्रमात श्री गणेश मंडपांमध्ये आणि जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेश भक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून एक गणपती एक झाड हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनी 1.5, 5 आणि 7 दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मुंबईत श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंदा 44 समुद्र किनारे आणि जेट्टी, 23 नैसर्गिक तलाव असे एकूण 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 कृत्रिम विसर्जन स्थळं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20व्या रोजगार मेळाव्यात सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या युवकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. देशातील 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना नियुक्तीपत्रे बिर्ला मातोश्री सभागृहात प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी पद्धतीनं राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी भगीरथ हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत करार करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं.

दुपारचे पावणे 2 वाजले आहेत. आता सुगमसंगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला शरद जांभेकर यांनी गायलेलं विजया जहागीरदार यांचं गीत, संगीत प्रदीप वर्तक.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सुधा जोशी यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पुस्तकांवर बोलू काही ही नवीन मालिका घेऊन येत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया निर्मोई फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
2: हे नवं कोरं पुस्तक वाचायला आणलं आणि मुखपृष्ठावरील अथाव हे निळ्या रंगातील शीर्षक, नक्षी आणि छटा बघून मन भरून आलं. जणू काही माझं मनच निळ्या रंगाने भरलं. अथाव म्हणजे ज्याचा थाव लागत नाही. थांग हा शब्द माहीत असतो, अथांग हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण अथाव शीर्षक मात्र ऐकलेलं नव्हतं. पण मजकूर मात्र जीवाभावाचा, भावनेला हात घालणारा आहे हे नंतर लक्षात आलं. अगा किती खोल प्रकाशाचं पाणी, कोण मला न्हाणी अंतर बाह्य, शंकर रामाणी यांच्या कवितेतल्या ओळींनी पहिलं पान सजलं आहे. कविता समजणं सोपं नसतं. या पुस्तकात 32 कवितांचं रसग्रहण उर्फ आस्वाद देणारं स्पष्टीकरण आहे. जीवनाशी रेशीम बंधाने बांधल्या गेलेल्या या कवितांचे गूढ उकलताना केलेलं हे लेखन विशेष आहे. शेवटच्या भागामध्ये कविता आणि कवितेच्या गोष्टी असं वर्णन आलं आहे. अर्थात पुस्तकाची सुरुवात ही कवितेच्या गोष्टींच्या गोष्टींनी होते. लहानपणी जसं माता आपल्या बाळाला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं शिकवते ना, तसाच मातृत्वभाव कवितेच्या अभिव्यक्तीच्या लेखाने डॉक्टर निर्मोही फडके यांनी केला आहे. पहिलाच आस्वादक लेखक हा कवी केशवसुतांच्या कवितेबद्दल आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जग तया आम्हा खेळायला. इथपासून सुरुवात होऊन नंतर शिक्के, चष्मा, कवितेचे आकाश, बिंदू अशा प्रकारचे कवितांबद्दलचे लेख आहेत. एक वेगळ्या घाटणीचा अगं कविते सोशल मीडियावर तू सुखी रहा असा लेखसुद्धा आहे. दुर्बोध, थापाडे, कूळ, भोग्य, बालपण देगा देवा, कवींची गटबाजी, मी नेणे गा, शुभा शुभाचे फिटे किनारा, समीक्षा, शेती, भाजी, भेळ, होडी असे खूप वेगळे कवितांबद्दलचे लेख आहे. होडी या लेखात गडद निळे जलद भरून आले या बाब बोरकर यांच्या कवितेचा संदर्भ आहे. जुन्या नव्या कवितांबद्दलचे अतिशय वाचनीय लघुलेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर लिहितात, लेखिका स्वतःच्या मनाला बोलतं करून कवितेचं असणं साजीवंत व्हावं म्हणून कवितेची चर्चा घडून आणतात. कवितेविषयी समजुतीला, गैरसमजुतीला समाजाच्या मध्यभागी ठेवून त्याची अशी काही वीण लेखिकेने गुंफली आहे की वृक्ष न वाटता कलात्मकतेचा बंध साधला जातो. असं म्हणतात पुस्तकाचा आस्वाद अथवा परीक्षण ही एक पाऊलवाट असते जी प्रत्यक्ष वास्तूकडे किंवा महालाकडे हमरस्त्याकडे जाण्याची उत्सुकता निर्माण करते. या पुस्तकातील कवितांच्या आस्वादपर लेखांवरून आपणास नक्कीच वाटेल की मूळ कवितांची पुस्तकं आपण वाचावी, संग्रही ठेवावी. माझ्या या आस्वादांजलीचा शेवट प्रस्तावनेतीलच एका वाक्याने करते. कवितेला हे इतकं अंगोपांगी पांघरून चर्चेच्या मध्यभागी आणून तिच्या बाह्यरूपाचा आणि अंतरंगाचा तपास करणं म्हणजेच अथाव होय. कवितेचं चांगुलपण आणि कवितेच्या शुद्ध आत्म्याला स्पर्श करायचा असल्यास हे पुस्तक वाचणं हा त्यासाठीचा एक पर्याय आहे.
1: श्रोते हो पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला निर्मोही फडके यांच्या अथाव या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती

0: केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात शेतीमाल साठवण्यासाठी आधुनिक शीतगृह याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, काढणीनंतर फळं आणि भाजीपाल्यामध्ये अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया ही अखंडपणे चालू असते. त्यामुळे बाष्पीभवनाची, श्वसनाची आणि पिकण्याची क्रिया अखंड चालू राहते. त्यासाठी फळातील किंवा भाजीपाल्यातील पाणी, तापमान, हवेतील आर्द्रता आणि वायूंचं प्रमाण कारणीभूत आहे. अशा शेतीमालाची साठवण कमी तापमानात आणि योग्य आर्द्रतेला केल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. कमी तापमानाला हानिकारक सूक्ष्म जंतूंची वाढ आणि प्रादुर्भाव कमी राहतो. त्यामुळे शीतगृहात ताजा शेतीमाल दीर्घकाळ ताजा राहतो आणि त्याचं आयुष्यमान वाढतं. मंडळी, शीतगृह विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या तापमान श्रेणींमध्ये कार्यरत असतात. तापमान श्रेणीमध्ये शीतगृहांमध्ये भाज्या आणि फळं ताजी ठेवण्यासाठी -4 ते +10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राखलं जातं. सर्वसाधारणपणे नाशिवंत उत्पादनांच्या साठवणुकीचं तापमान 3 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान असावं. यामुळे जीवाणूंची वाढ रोखली जाते. थंड हंगामातील पिकं 0 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावीत. मंडळी, शीतगृहाची उभारणी करताना विशिष्ट मानांकनांचं पालन केलं जातं. यामध्ये पहिलं म्हणजे बांधकाम साहित्य. शीतगृहाच्या भिंती, छप्पर आणि जमीन PUC पॅनेलने बनवलेली असतात. ही पॅनेल्स उत्तम इन्सुलेशन म्हणून काम करतात. दुसरं म्हणजे तापमान नियंत्रण. त्यात थर्मोस्टॅट आणि सेन्सर्स वापरले जातात. त्यांचं काम आतील तापमान सातत्याने मोजणं आणि योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवणं हे असतं. त्यानंतर आर्द्रता नियंत्रण. आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमिडिफायर किंवा ती कमी करण्यासाठी डिह्युमिडिफायरचा वापर करून आतली आर्द्रता नियंत्रित केली जाते. यानंतर व्हेंटिलेशन. काही प्रगत शीतगृहांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी व्हेंटिलेशन प्रणाली असते. दरवाजे. दरवाजे विशेषतः उष्णतारोधक आणि मजबूत केलेले असावेत. आता ही शीतगृह वापरण्याचे फायदे कोणते? तर फळं आणि भाजीपाला दीर्घकाळ ताजा राहतो. त्यांचं नुकसान कमीत कमी होतं. उत्पादनाचा दर्जा टिकून राहिल्यामुळे बाजारात चांगला दर मिळायला मदत होते. या दीर्घकाळ साठवणीमुळे शेतकऱ्यांना बाजारातील मागणीनुसार आणि चांगल्या दरात विकण्याची संधी घेता येते. हंगामातील जास्त उत्पादन साठवून ठेवणं शक्य होतं. त्यामुळे जादा आवकेमुळे घटणारे दर रोखता येतात. हेच उत्पादन बिगर हंगामात उपलब्ध करून देता येतं. नाशिवंत शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे. मंडळी, शीतगृहात मात्र जास्त गर्दी करू नये. त्यामुळे तापमानात वाढ होते. खराब झालेलं किंवा सडलेलं जे उत्पादन आहे ते शीतगृहामध्ये ठेवू नये. ते वेळच्या वेळी बाहेर काढावं. तसंच शीतगृहाचे दरवाजे वारंवार उघडू नयेत. एकाच वेळी विविध तापमानाची आवश्यकता असलेली उत्पादनं शीतगृह कक्षात ठेवू नयेत. तेव्हा मंडळी, शेतमाल साठवणीसाठी ही शीतगृह किती महत्त्वाची आहेत, तर त्यांचा वापर जर आपण केला तर आपलं जे उत्पादन आहे ते दीर्घकाळ टिकून राहायला नक्कीच मदत होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात शेतीमाल साठवण्यासाठी आधुनिक शीतगृह याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं. त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्ट पार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं. पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शन साठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराणे, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात, त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढे पाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढे पाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढे पाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढे पाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद
0: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण गुढे पाचगणी पठार

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात, बोल आहेत तपन लागी, द्रुत ख्याल तीन तालात, आजा ओ पिया घर. त्यांना तबला साथ राज भानुशाली, संवादिनी ऋतुजा कुंटे. ऐकूया अनिकेत बर्वे यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनिकेत बर्वे यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ राज भानुशाली यांची होती, संवादिनी साथ केली ऋतुजा कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: मानसिक तनाव समझा, संवाद साधा, साथ दिया।
1: दुपारचे 3 वाजता आहेत। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 8 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या

विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु दिल्दोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर्सवर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार.
रोजगार महाकुंभासाठी आता

0: पर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी, सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारणात आपली भेट 4:58 होणार आहे. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतात आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे वस्त्र प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजी

0: 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लोनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 564 अंकांची वाढ झाली आणि तो 74,859 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 68 अंकांची वाढ नोंदवत 23,414 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फोटो कॉपी या चित्रपटातलं केतकी माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत, शब्दांसह संगीत नेहा राजपाल.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीतकार आहेत निलेश मोहरीर आणि गायक कलाकार मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
1: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
0: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लाल इश्क या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत. संगीतकार आहेत निलेश मोहरीर.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जोगवा या चित्रपटातलं. गायक कलाकार आहेत ए हरिहरन आणि श्रेया घोषाल. संगीतकार अजय अतुल.

हे गीत होतं फुलराणी या चित्रपटातलं. गायिका होत्या प्रियंका बर्वे आणि शरयू दाते. रचना होती गुरु ठाकूर यांची, तर संगीतकार होते निलेश मोहरीर. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहे, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आल्या आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचे झाले तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: ने मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली.
0: ओ,
1: हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
0: वा वा.
1: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? जे हे ताऱ्यांसाठी म्हणते.

0: की विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे, पडेल पडदा, नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून।
1: वा वा वा वा वा, म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना, ते सुंदर आहे। नाही खरंच खूपच मस्त, खूपच मस्त।

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की जग व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठ सूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रूढाळणारे इमोजी. दोन अश्रूढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरंच खरंच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यात ना कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होत.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली? तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का?

0: सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा,
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल, काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल.
1: वा वा.
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा, गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का, पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण, पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा, सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वीव्ज टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 आणि 26 सेकंद झालेले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोते हो, चिंचपोकळी हे नाव आलं कुठून? त्याबद्दलची गोष्ट अवश्य ऐका नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया कर्ज. या चित्रपटातलं कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत संजीव दर्शन.

हे गीत होतं कर्ज या चित्रपटातलं. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: साम्यवादस्य अपेक्षया बृहत्तरा विभीषिका आसीदिति। श्री त्रिवेदीवर्यः आरोपितवान् यत् अद्य कांग्रेसदलं वाममतानुपथे गतम्। साम्यवाद विचारधारया गभीरतया प्रभावितः च अस्ति। सः अग्रे अवदत् यत् पूर्व उपराष्ट्रपतेः वक्तव्यानि कांग्रेसदलस्य मनोवृत्तिं प्रतिबिम्बयन्ति। विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर अमेरिकायाः न्यूयॉर्क नगरे संयुक्त राष्ट्र महासभायाः एकाशीतितमस्य सत्रस्य उच्चस्तरीय सप्ताहाय भारतीय प्रतिनिधिमण्डलस्य नेतृत्वं करिष्यति। विदेशमंत्री अस्य मासस्य 26 दिनांके संयुक्त राष्ट्र महासभायाः एकाशीतितमं उच्चस्तरीय सत्रं संबोधयिष्यति। स्वयात्रावधौ डॉक्टर जयशंकर विविधेषु बहुपक्षीयेषु द्विपक्षीयेषु च उपवेशनेषु भागं ग्रहीष्यति। रूसदेशस्य शासनाधिरूढं युनाइटेड रशिया दलं देशस्य संसदीय निर्वाचने अग्रे अस्ति। केन्द्रीय निर्वाचनायोगेन प्रकाशित प्रारम्भिक परिणामानुसारेण अनेन दलेन प्रायः 15.75% मतानि प्राप्तानि, यदा तु मतदान प्रतिशतम् आहत्य 66.55% आसीत्। अन्तिम परिणामः सितंबर मासस्य 25 दिनांके यावत् आगमिष्यति इति संभाव्यते। पूर्वस्मिन् निर्वाचने युनाइटेड रशिया दलेन 24.3% आसनानि विजितानि आसन्। युक्रेन देशेन सह प्रवर्तमानस्य संघर्षस्य तथा कीव पक्षतः रात्रौ कृतस्य बृहद् ड्रोन आक्रमणस्य मध्ये एतद् निर्वाचनम् अभवत्। रूस देशस्य अधिकारिभिः उक्तं यत् अस्मिन् आक्रमणे 19 शताधिकाः ड्रोन विमानाः सम्मिलिताः आसन्। आक्रमणे न्यूनातिन्यूनं द्वयोः जनयोः मृत्युः अभवत्, अथ च एकस्य तैलशोधनालयस्य क्षतिः अभवत्। भारत ऋतुविज्ञान विभागेन अद्य अण्डमान निकोबार द्वीप समूहे तमिलनाडु पुदुच्चेरी करैकल तेलंगाना चेत्येतेषु स्थलेषु प्रबलवृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। जापान देशस्य इची नोमिया नगरपालिका व्यायामशालायाम् अजेय भारतम् त्रिषु स्पर्धासु बांग्लादेशं 3-0 इत्यंकैः पराजित्य प्रागुपान्त्यचक्रे प्रविष्टम् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळचे 6:30 झालेत। आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची ही रूपरेषा। या रूपरेषेनंतर म्हणजेच संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 गोड्या पाण्यातली मत्स्य संवर्धन याविषयी प्राध्यापक कल्पेश शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 8:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीच हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:20 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खा यांचं गायन राग जोगकंस। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या 22 सप्टेंबर मंगळवार आमची पहिली सभा सुरू होईल 5:55। 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी, तुतीवरील रेशीम कीटक संगोपन याविषयी माहिती वाचन गायत्री भरणकर यांचं, ही माहिती पुन्हा ऐकाल 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून, PCOD आणि थायरॉईडमधील आहार याविषयी आहारतज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद, पुनःप्रसारण 2:05। 6:50 आणि 2:10 परिसर मुंबई केंद्रावरून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पर्यावरणाचे अभ्यासक अशफाक आतार

दिलेली माहिती. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा तर 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 भावधारा. 8:40 संतवाणी या कार्यक्रमात संत सूरदास यांच्यावरील कार्यक्रम भाग दुसरा. लेखन कुंदा बापट, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका अपेक्षा जबाबदारी आणि वास्तव याविषयी नेहा पित्रे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. मराठी चित्रपट संगीत 10:10 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या. उद्या आपण ऐकाल हिंदी चित्रपटातली काही गीतं. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. तर किसान वाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:30. 7:08 गझल. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून. 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:20 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आरती अंकलीकर यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकाल. याखेरीच आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर श्रोते हो, असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश नाखवा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्तात्रय ठाणेकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत गजानन पाटील.

0: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
1: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
0: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
1: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
0: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हां, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
1: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दामोदर शिरवाळे यांची ही रचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक, गायक कलाकार कृष्णा शिंदे आणि सहकारी.

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
3: सादर करते विवेक पानखडे.

संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
1: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
0: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखेडे.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रमेश जंगम यांची ही रचना। संगीतकार आहेत भूमानंद बोगम आणि गायक कलाकार प्रल्हाद शिंदे आणि सहकारी।

चंद्रकांत कडू यांचं हे गीत गायलं होतं कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला

48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन, कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत, गायरान, देवस्थान, वर्कर्स आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवले, मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळ काढूपणा करत आहे असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी कामगार पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेस असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 251,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर रात्रीचे 7:12 होत आहेत.
3: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
4: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
3: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
4: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा,

0: त्यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
1: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हां, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
0: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
3: प्रेक्षकांनो, खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
4: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
6: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
5: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
7: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही तर देशवासियांच्या विचारांनाही एक नवी दिशा दिली आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी 2022 स्वातंत्र्यदिनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशवासियांना पंचप्रण घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. गुलामीच्या खुणा पुसून टाकणं, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणं या उद्देशानं प्रधानमंत्र्यांनी अनेक ऐतिहासिक आणि साहसी निर्णय घेत भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाला चालना दिली आहे. या विषयावर आपण चर्चा करत आहोत स्तंभ लेखक आणि विश्लेषक पंकज जयस्वाल यांच्याशी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. 2022 स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व नागरिकांना पंचप्रण घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यातील दोन महत्वाचे प्रण म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. या दोन मुद्द्यांचं विवरण कसं कराल?
1: आपण जर बघितलं तर पंचप्रणामागे स्वतःची मूळ ओळख आणि ऐतिहासिक सामर्थ्य पुन्हा स्वीकारण्याची भावना आहे. भारत हा देश शून्य

दशांश पद्धत, आयुर्वेद, खगोलशास्त्र, धातुशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश होता. चरक असुद्या किंवा सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर यासारखे ऋषी शास्त्रज्ञांचा वारसा आपल्याला मिळाला होता आणि त्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे. वसुधैव कुटुंबकम हे आपलं मूळ तत्व होतं. आज जग जिथे संघर्षमय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तिथे भारताचे हे विचार दिशा देणारे ठरवतात. अजिंठा लेणी असुद्या किंवा दक्षिण भारताची भव्य मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि किल्ले, तसेच विविध लोककलांचा वारसा ही आपली जागतिक स्तरावरील ओळख आहे. आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे आणि त्यावर गर्व असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दीर्घकाळ राहिलेल्या परकीय राजवटीमुळे भारतीय माणसात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालाय आणि तो म्हणजे काय तर पाश्चिमात्य जे आहे ते सर्वोत्कृष्ट आणि भारतीय ते मागासलेले. म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे, ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्र

0: आणि भारतीय ते मागासलेले, म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे. तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो, तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे. ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि विचारसरणीच्या बाबतीत केवळ पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आत्मनिर्भर भारत या संकल्पना आत्मसात करणे, आपल्या गरजेनुसार भारतीय युवकांचा शोध घेणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर मानसिक गुलामगिरीतून मुक्ती ही नवीन विचारसरणी अंगीकारण्यासाठीची पूर्व अट आहे. तर वैभवशाली वारशाचा अभिमान हा राष्ट्राचा पाया आहे.
1: सरकारनं गेल्या काही वर्षात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे वसाहतकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता आणणं. या बदलाचं महत्व काय सांगाल?
0: भारतीय न्याय संहिता ही नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि पीडितांना जलद व योग्य न्याय मिळवून देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यात गुन्हेगाराला केवळ सुगावा किंवा शिक्षा देणे नव्हे तर समाजात न्यायाची पुनर्स्थापना करणे ही मुख्य ध्येय आहे. नवीन संहितेमध्ये वसाहतवादी कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. राजद्रोहाऐवजी आता देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर स्पष्ट आणि कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सत्तेविरोधातील टीका आणि देश विरोधातील कट यात स्पष्ट फरक राहील. झिरो FIR म्हणजे आता नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन FIR नोंदवू शकतात, ज्यामुळे घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्राच्या नावाखाली होणारा विलंब टळेल. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे भारतीय न्यायसंहिता लोकांसाठी अनुकूल झाली आहे. भारतीय न्यायसंहिता हा केवळ कायद्यांमधील तांत्रिक बदल नसून तो स्वतंत्र भारताच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांनुसार तयार केलेला कायदेशीर पाया आहे. वसाहतवादी मानसिकतेचे ठसे पुसून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणणे या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वात मोठे महत्व आहे.
1: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यात शिक्षणाची भूमिका सर्वात मोठी असते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं काय बदल अपेक्षित आहेत?
0: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे काय तर शिक्षण पद्धती. म्हणून केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जसं प्राथमिक स्तरावरती किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक पाया मजबूत व्हायला लागलाय. ग्रामीण आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण केवळ इंग्रजीत उपलब्ध होते. आता ते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भारतीय भाषांमध्ये या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रादेशिक भाषांमधील शिक्षणामुळे तळागाळातील प्रतिभेला स्वतः सिद्ध करण्याची समान संधी आता मिळत आहे. जेव्हा स्थानिक भाषेत उच्च तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते, तेव्हा तरुण आपल्या परिसरातील, शेतातील किंवा स्थानिक उद्योगांमधील समस्यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधू शकतात. यामुळे स्थानिक गरजांसाठी स्वदेशी संशोधन ही संकल्पना बळकट आता होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधील व्यावसायिक शिक्षण हा केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती भारताची वैचारिक आणि सांस्कृतिक मुक्तीची सनद आहे. या निर्णयामुळे भारताचा तरुण वर्ग असा तयार होत आहे जो आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असेल पण ज्याची मुळे आपल्या संस्कृतीत रोवलेली असतील.
1: सरकारी कामकाजात भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी हाच प्रयत्न केले जात आहेत. यात राम मंदिराची पुनर्स्थापना, आपल्याकडून चोरून नेलेल्या मूर्तींना परत आणण्यात आलं, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काय सांगाल?
0: पहिले 67 वर्ष म्हणजे 2014 पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर या प्रदीर्घ काळात फक्त 13 प्राचीन मूर्ती किंवा कलाकृती भारतात परत आणण्यात सरकारांना यश मिळाले होते. परंतु 2014 ते 2026 आतापर्यंतच्या या 12 वर्षाच्या काळात सरकारने जवळपास 600 वरती दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती आणि सांस्कृतिक वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे राम मंदिर पुनर्स्थापना. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. जवळपास 3,000 करोड रुपये जनभागीदारीतनं उभे करून भारताचं सामाजिक प्रतीक उभं करण्यात आलं आहे. आणि SBI अहवालानुसार राम मंदिर आणि उत्तर प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या महसुलात जवळपास 25,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कायापालट करण्यात येत आहे. आणि त्यातच ब्रिटिशांच्या काळापासून चालत असलेला सेंट जॉर्ज क्रॉस

0: रेड क्रॉस ध्वजावरून हटवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रेरित अष्टकोनी निळासील समाविष्ट करण्यात आला आहे आणि लंडनचे राजाच्या नावाने ओळखला जाणारा राजपथ बदलून कर्तव्यपथ करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन हे केवळ शब्दात न राहता सरकारी धोरण आणि अंमलबजावणीचा एक मुख्य स्तंभ बनला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली वारशाबद्दल स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुनर्जीवित झाला आहे.
1: नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वसाहतवादाचे जुने ठसे पुसण्याचा वसा घेणं महत्वाचं आहे. यात ब्रिटिशकालीन नाव बदलणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी अशा भारताच्या ऐतिहासिक नेतृत्वांचा गौरव वाढवणं असे निर्णय घेतले गेले. युनेस्कोच्या यादीत अनेक भारतीय वास्तू आणि कलांची भर पडली, याचं महत्व कसं सांगाल?
0: स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके भारतावरती ब्रिटिशकालीन विचारांचे आणि नाव प्रतीकांचे सावट होते आणि काही प्रमाणात आहे. नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हे वसाहतवादी ठसे पुसून आपल्या खऱ्या ऐतिहासिक नायकांचा गौरव करणे आणि सांस्कृतिक ठेव्याला जागतिक स्तरावरती नेणे हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टींवरती कार्य करायला सुरुवात केली. त्यातील शिवरायांचे लष्करी नेतृत्व, आरमार उभारणी आणि गड किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र याला राष्ट्रीय आणि जागतिक पटलावर आणले जात आहे. तसेच कर्तव्य पथावर नेताजींचा 28 फूट उंच भव्य ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात आला आणि 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. जगातील सर्वात उंच 182 मीटर असलेली सरदार पटेलांचा पुतळा उभारून अखंड भारताच्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली वाहिली गेली, ज्याने देशभक्ती आणि पर्यटनाला एकत्र जोडले. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तसेच आपली संस्कृती आणि जसं डोलावीरा आणि रामबाप्पा मंदिर, सिंधू संस्कृतीचे 5000 वर्ष जुने नगर रचना कौशल्य दाखवणारे डोलावीरा आणि 13व्या शतकातील तिरंगणाऱ्या विटांचे रामप्पा मंदिर यांचा समावेश झाल्याने भारताच्या प्राचीन विज्ञानाची मोहर जगावरती उमटली. असेच अनेक निर्णय घेतल्यामुळे वसाहतवादाचे जुने ठसे पुसणे म्हणजे भूतकाळाचा द्वेष करणे नव्हे तर आपल्या मूळ ओळखीचा आणि अस्मितेचा स्वीकार करणे होय. ऐतिहासिक नायकांचा गौरव आणि वारशाचे जतन ही नव्या भारताची वैचारिक पायाभरणी आहे, ज्याच्या बळावरती भारत 2047 पर्यंत एका विकसित आणि स्वाभिमानी राष्ट्राच्या रूपात जगासमोर उभा राहील.
1: भारताच्या गौरवशाली इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या जगासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, भरड धान्य, भारतीय औषध परंपरा, लाइफ मिशन याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय सांगाल?
0: पाश्चिमात्य जगातील अनियंत्रित उपभोगवाद, मानसिक ताणतणाव आणि हवामान बदलाच्या संकटांवर उपाय शोधताना जगाचे लक्ष भारताच्या परंपरांकडे वेधले गेले आहे. म्हणूनच मोदी सरकारने या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन राष्ट्रीय पटलावर मांडले, ज्याचा आज संपूर्ण जगाला फायदा होत आहे, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. दुसरं म्हणजे भरड धान्य, संयुक्त राष्ट्र संघाने 2023ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारताने बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यासारख्या धान्यांना श्री अन्न असा दर्जा दिला. हवामान बदलाच्या काळात ही पिके जागतिक अन्न सुरक्षेचा पाया ठरत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि पोषणावर मात करण्यासाठी सुपर फूड म्हणून जगभरात भरड धान्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसंच पारंपरिक वैद्यकशास्त्र आपण कोरोना काळात अनुभवलं आहे, म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक प्रमाणावरती प्रसिद्धी मिळवून दिली जात आहे, जेणेकरून पूर्ण जगामध्ये पारंपरिक औषधीच्या पद्धती भारताकडनं आत्मसात केली जावी आणि त्याचा पूर्ण जगाला फायदा व्हावा. तसंच लाइफ मिशन म्हणजे COP26 हवामान परिषदेत भारताने लाइफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही चळवळ जगासमोर आणली आणि त्याचेही आज फायदे आपण बघतोय. म्हणूनच योग, भरड धान्य, आयुर्वेद आणि लाइफ मिशन यासारख्या उपक्रमांनी हे सिद्ध केले आहे की भारताचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करण्याचा विषय नसून तो आजच्या जगासमोरील संकटांवर मात करणारा जीवंत मार्गदर्शक आहे. या प्राचीन परंपरेमुळे भारत आज जागतिक व्यासपीठावर आदराचे स्थान मिळवत आहे.
1: येत्या काळात भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी या वैचारिक क्रांतीची दिशा काय असायला हवी?
0: जेव्हा आपण म्हणतो की विश्वगुरु बनायचं आहे 2047 पर्यंत, म्हणजे आपण कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर ते म्हणजे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा, आयुर्वेद, गणित, योग, पर्यावरण शास्त्र केवळ श्रद्धेचा भाग न ठेवता त्याला आपण आधुनिक संशोधन, प्रयोग आणि पीयर रिव्ह्यूच्या चौकटीत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टम च्या माध्यमातून जगासमोरील आधुनिक समस्यांवरती जसं हवामान बदल, आरोग्य, कृषी यावर परवडणारे आणि शाश्वत उपाय भारताने शोधून दिले पाहिजेत. नंतर पाश्चिमात्य देश सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि शोषणाचा विचार करतात. या उलट भारताने कोरोना वॅक्सिन मैत्री किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली मदत, सेवा आणि सहकार्य या तत्वावर आधारित जागतिक धोरण पुढे नेले पाहिजे. तसेच जगा

0: जगातील विकसनशील आणि गरीब देशांच्या समस्यांना जागतिक व्यासपीठांवरती मांडून भारताने त्यांचा मुख्य वक्ता बनले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी हवामान बदलाचे संकट सोडवण्यात पाश्चिमात्य उपभोगवादी संस्कृती अपयशी ठरत आहेत. त्यामुळे भारताने लाईफ मिशन जसं एक सूर्य एक जग एक ग्रीड यासारखी उपक्रमे जगाला निसर्गासोबत समतोल साधण्यासाठी एक दिशा दर्शक भारत बनू शकतो. तसंच सौर ऊर्जा हायड्रोजन इंधन आणि जैविक शेती या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवठादार बनले पाहिजे. मनाचा वसाहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पाश्चात्य विचारसरणी कायदे किंवा भाषेविषयी आपण प्रगती करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणे आणि स्वभाषेत विचार करून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि साहित्य निर्माण सुद्धा करायला पाहिजे. भारताचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल परकीय इतिहासकारांनी पसरवलेले गैरसमज दूर करून भारतीय दृष्टिकोनातून जागतिक घडामोडींचे विश्लेषण करणारे थिंक टँक जागतिक दर्जाची माध्यमे सुद्धा भारताने उभी केली पाहिजेत. भारताने जसे UPI आधार कोविन द्वारे सिद्ध केले की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ फायद्यासाठी नव्हे तर तळागाळातील माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी केलं जाऊ शकतं, तसंच हे तंत्रज्ञान पूर्ण जगाला भारताने मार्गदर्शक पद्धतीने दिले पाहिजे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताने केवळ कुशल मनुष्यबळ तयार न करता नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व असलेली नागरिक घडवले पाहिजेत. म्हणजेच काय तर भारताला विश्वगुरु बनवणारी वैचारिक क्रांती ही आक्रमकतेवर नव्हे तर आत्मविश्वासावर आणि वर्चस्वावर नव्हे तर कल्याणावर आधारित असायला हवी. जेव्हा भारत आर्थिक आणि लष्करी ताकदीसोबतच नैतिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जगाचे नेतृत्व करेल तेव्हाच अमृत काळातील विकसित आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
1: श्रोते हो, .47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन गायत्री भरणकर.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948 अर्थात 21 सप्टेंबर 2026. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन याविषयी प्राध्यापक कल्पेश शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण पाहत असाल की जून जुलै महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे त्या काळात मासेमारी बंदी करण्यात येते. या कालावधीत आपल्याला समुद्राचे मासे मिळत नाहीत. त्यावेळी आपल्याला खाडीतील किंवा गोड्या पाण्यातील मासे बाजारात पाहायला मिळतात. एरवी आपण समुद्रातील मासे खाणारे पर्याय म्हणून गोड्या पाण्यातील मासे खात असतो, तर आज या गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आणि त्यामधून असणाऱ्या रोजगाराच्या संधी याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक तथा प्रकल्प प्रमुख असलेले कल्पेश शिंदे सर आलेले आहेत. त्यांच्याकडून याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार, आणि माझ्या श्रोतांदेखील माझा सुश्राव नमस्कार. जून जुलै महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी बंदी केली जाते, हे अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे सदरचा कालावधी हा समुद्रातील विविध मत्स्य प्रजातींचा प्रजनन काळ असल्याने काही शास्त्रीय कारणास्तव शासकीय आदेशाद्वारे सदरची मासेमारी बंद केली जाते. परंतु मत्स्य खव्यांची माशांची तलप हे गोड्या पाण्यातील मासे भागवित असतात. म्हणजे जसे आपण नेहमी म्हणतो की दुधाची तान ताकावर भागवली जाते, तसा हा प्रकार आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
1: सर, आपल्याला हे मासे एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीत कसे मिळतात?
2: सदरचे मासे पावसाळ्यात ज्यावेळी नदीतील पाण्याची पातळी वाढते, त्यावेळी प्रजननक्षम जे मासे असतात ते मासे शेतांमध्ये ओहळांमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करून शेतात किंवा डबक्यामध्ये अंडी देण्यासाठी स्थलांतर करतात. आणि हे अंडी देऊन झाल्यानंतर हे मासे जे पुन्हा नदीकडे जात असतात, त्यावेळी आपण त्यांना पकडून

0: आपल्या खाण्यासाठी आपण वापरतो. परंतु आपण जसे जे 2 महिने गोड्या पाण्याचे मासे बाजारात पाहतो ते मात्र कायम स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असतात, ते संवर्धित केलेले असतात.
1: त्याविषयी आम्हाला माहिती द्या.
0: अन्न किंवा आर्थिक लाभासाठी तलाव साठवणूक टाक्या ज्या असतात पाण्याच्या, त्या किंवा जलाशय ज्या असतात, यासारख्या भूभागावरील गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये जलचर सजीवांचे प्रजनन, संगोपन आणि काढणी करणे हा हल्लीच्या काळात एक रोजगार निर्मितीचा व्यवसाय म्हणून उदयास आलेला आहे.
1: यासाठी काही आवश्यक बाबी नक्कीच असतील ना, त्याविषयी आम्हाला सविस्तर माहिती सांगा.
0: नक्कीच, प्रत्येक व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या आपण आता टप्प्याटप्प्याने पाहू. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यवसाय जर करायचा असेल तर त्याची सखोल माहिती आणि शास्त्रीय ज्ञान घेणे आवश्यक असते.
1: बरोबर.
0: यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मोदी येथील मत्स्य संशोधन संवर्धन प्रकल्प येथे या गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनावरती विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाते आणि याबाबतची सखोल आणि शास्त्रीय माहिती प्रशिक्षणार्थींना दिली जाते. यासाठी नाममात्र शुल्क देखील आकारले जाते आणि प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते. हेच प्रमाणपत्र भविष्यामध्ये विविध शासकीय योजना किंवा परवानगी घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
1: ज्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करायचं आहे त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे.
0: नक्कीच, म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्याची शास्त्रीय माहिती असेल तर तुम्हाला त्याच्यातील काही धोके असतील, काही संधी असतील, त्या तुम्हाला समजून घेण्यात येतील.
1: नक्कीच सर, या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणी, इच्छुक प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थी यांना उत्तम आणि दर्जेदार असं प्रशिक्षण मिळेल.
0: हो नक्कीच, म्हणूनच आपण अशा प्रकारची प्रशिक्षणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करत असतो. आता आपण मत्स्यपालनाच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या गरजांविषयी मी तुम्हाला माहिती देतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचे असे ते म्हणजे मत्स्य तलाव, ज्यामध्ये आपण मासे साठवणार असतो. त्याच्यानंतर मत्स्य बीज, जे निरोगी असलं पाहिजे, त्यांची पिल्लं जी आहेत, उदाहरणार्थ रोहू, कटला किंवा मृगल, हे जे प्रजाती आहेत हे आपण प्रजाती संवर्धनासाठी वापरतो. त्यांची जी पिल्लं आहेत ती निरोगी असली पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून चांगलं उत्पादन मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते उत्तम गुणवत्तेचे पाणी. तलावामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 मीटर पाणी साठवून राहणे आवश्यक असते. आणि त्याचप्रमाणे या पाण्याचा सामू जो असतो, म्हणजे ज्याला आपण pH म्हणतो, तो उदासीन म्हणजे न्यूट्रल किंवा किंचित अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन असावा, जेणेकरून तो 7.0 ते 8.0 ह्या रेंजमध्ये असेल तर तो आपल्याला संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो. आता ह्यानंतर जे महत्त्वाचं जे असतं, जसं आपल्याला सुद्धा जो पोषण आहार लागतो तो संतुलित लागतो, त्याचप्रमाणे माशांचं पोषण करण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य प्रकारचं खाद्य द्यावं लागतं आणि ते टप्प्याटप्प्याने द्यावं लागतं. म्हणजे जसं सुरुवातीच्या काळामध्ये जे बीज आपण साठवणूक करतो त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचं खाद्य लागतं, नंतर मासे मोठे झाल्यानंतर त्यांना वेगळं खाद्य लागतं आणि माशांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी जेणेकरून आपल्याला ते त्या कालावधीमध्ये, संवर्धन कालावधीमध्ये बाजारात विक्री योग्य होतील आणि असे मासे आपल्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळून देतात. आता यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर सेंद्रिय खते आणि रासायनिक खते जे असतात त्यांच्या सहाय्याने नैसर्गिक प्लँक्टन म्हणजे सूक्ष्मजीव असतात ते पाण्यामध्ये आपल्याला वाढवायला लागतात. त्याला आपण झू प्लँक्टन म्हणतो किंवा फायटो प्लँक्टन म्हणतो. त्या तसेच तांदळाचा कोंडा आणि जी पेंड असते पेंड यासारखे पूरक खाद्य अत्यावश्यक मानले जाते.
1: बरोबर. पण या मत्स्यपालनाच्या काही विशिष्ट पद्धती असतात का?
0: मत्स्यपालनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण मत्स्यपालन करू शकतो. जसं एखाद्या व्यवसायाचे विविध पैलू असतात किंवा प्रकार असतात तसेच या मत्स्यपालनामध्ये पण आहेत. त्याच्यामध्ये सामान्य पद्धती आहे, मिश्र मत्स्यपालन आहे ज्याला आपण कंपोजिट फिश कल्चर म्हणतो. म्हणजे एकाच तलावामध्ये तलावाचे विविध स्तर जे असतात पाण्याचे किंवा अन्नाचे त्यांचा वापर करण्यासाठी आणि त्यांना एकमेकाला पूरक ठरतील आणि त्याच वेगाने वाढणाऱ्या ज्या प्रजाती असतील, उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर भारतीय मेजर कार्प्स जे आहेत आणि विदेशी कार्प्स यांचं एकत्रित पालन आपल्याला करता येतं. आणि ह्या एकत्रित जर आपण पालन केलं तर त्यानंतर एक प्रजाती पालन म्हणजे मोनोकल्चर, त्याचबरोबर बहुप्रजाती पालन ज्याला आपण पॉलिकल्चर म्हणतो, आणि केवळ एकाच प्रजाती पालन करणे या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर उत्पादन वाढवण्यासाठी एकाच वेळी अनेक प्रजातींचं जर आपण पालन केलं तर ते फायदेशीर ठरू शकतं.
1: बरोबर. सर, मत्स्यपालनाच्या व्यवस्थेमध्ये काही टप्पे असतात का?
0: व्यवस्थापनाचे स्तर जे असतात यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर विस्तृत म्हणजे कमी खर्च आणि नैसर्गिक खाद्यावरती अवलंबून जे आपण त्याला आपण विस्तृत वर्गीकरण करतो याचं, आणि अर्धसदन म्हणजे ज्याच्यामध्ये पूरक खाद्य देऊन आपण मत्स्यपालन करतो, आणि दुसरं सदन आहे त्याच्यामध्ये नियंत्रित ऑक्सिजन पुरवठा आणि व्यावसायिक खाद्य वापरून उच्च घनतेने पालन अशा प्रकारे केले जाते. व्यवस्थापन जे स्तर आहेत त्यांचे वर्गीकरण आपण विस्तृत म्हणजे कमी खर्च ज्यामध्ये आपण नैसर्गिक खाद्यावरती जास्त भर देतो जेणेकरून आपल्या पूरक खाद्य न देता कमी खर्चामध्ये मत्स्यसंवर्धन होऊ शकेल. दुसरं आहे अर्धसदन ज्यामध्ये आपण पूरक खाद्य देतो, आणि तिसरं आहे सघन ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या तलावांमध्ये

0: आपण ऑक्सिजनचा पुरवठा करतो आणि व्यावसायिक खाद्य देऊन उच्च घनतेने मत्स्यबीज साठवतो आणि अशा प्रकारे जे आपण संवर्धन करतो त्याला आपण सघन संवर्धन म्हणतो.
1: हा, म्हणजे हे तीन टप्पे आहेत मत्स्यपालनाचे.
0: हो,
1: याचबरोबर मत्स्यपालनाचे जे काही विविध घटक आहेत त्याविषयी आम्हाला माहिती द्या.
0: आता तलावामध्ये किंवा जलाशयामध्ये आपण जर मत्स्य संवर्धन करायला गेलो किंवा कुठच्याही जिथे पाणी साठलेलं आहे त्यांच्यामध्ये आपण जर मत्स्यपालन करणार असू तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही संस्था असतात. त्याच्यातली पहिली संस्था जी आहे ती तलावाची परिसंस्था. म्हणजे जसं आपण शेतीमध्ये बघतो की शेतीची आपण मशागत करतो,
1: हो,
0: त्याप्रमाणे त्याच्यामध्ये खतं मिक्स करतो किंवा झाडांना खतं देतो आपण, त्याचप्रमाणे मत्स्यपालन देखील सौर ऊर्जेचे ग्रहण आणि रूपांतरण करून प्रक्रियांच्या मालिकेवर आधारित असलेलं संतुलित खाद्य तयार करत असतं. ह्या तलावाच्या परिसंस्थेमध्ये प्लॅन्टॉनिक शेवाळ आणि मायक्रोफाइट्ससारख्या हरितद्रव्ययुक्त वनस्पतींद्वारे प्राथमिक उत्पादन जे असतं ते सौर ऊर्जेचा वापर करून केलं जातं. त्याला या परिसंस्थेची प्राथमिक उत्पादकता असे म्हणतात.
1: सर, मत्स्यपालनासाठी जेव्हा आपण माशांच्या प्रजाती आणतो तेव्हा त्या प्रजाती योग्य आहेत की नाहीत हे कसं ठरवलं पाहिजे? त्याची काही एक विशिष्ट पद्धत आहे का?
0: हो, आहे ना. मत्स्यपालन जर आपल्याला यशस्वीपणे करायचं असेल आणि बाजारामध्ये आपला मासा योग्य प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती आपल्याला शोधून घ्याव्या लागतात आणि आपल्याकडचे जे घटक आहेत त्या घटकांवरती आधारित आपण माशांच्या प्रजाती ठरवत असतो. त्यामध्ये तलावांमध्ये अनेक प्रजाती आपण जरी यशस्वीपणे वाढ करत असलो तरी व्यावसायिक स्तरावर संवर्धन करण्यासाठी मात्र काही मोजक्याच प्रजातींची निवड करण्यात येते. आता या मर्यादित निवडीमागील कारणे स्पष्ट आहेत. ज्यामध्ये पहिलं बघाल तर व्यावसायिक तलाव संवर्धनचा मुख्य उद्देश हा नैसर्गिक अन्न आणि पूरक आहार यांचा योग्य सांगड घालून आणि इष्टतम वापर करून त्यांचं जास्तीत जास्त वजन कसं वाढेल माशांचं आणि उत्पादन कसं मिळेल जेणेकरून शेतकऱ्याला तो नफा मिळेल यामागे असतो. त्यामुळेच तलावातील संवर्धनासाठी जे मासे आपण मत्स्यप्रजाती निवडतो त्यांची मर्यादेमध्ये निवड करावी लागते. त्यासाठी काही मूलभूत निकष असतात.
1: कोणते?
0: पाणी पूर्णपणे उपसून न काढता येणारे जे तलाव असतात ज्याला आपण अनड्रेनेबल तलाव म्हणतो त्या तलावांमध्ये त्या तलावाच्या पर्यावरणाशी जुळून घेण्याची क्षमता असणाऱ्या मत्स्यप्रजाती आपण निवडत असतो. तसंच त्यांचा वाढीचा जो दर आहे तो जलद असावा लागतो किंवा तलावामधील जे नैसर्गिक अन्नस्त्रोत आहेत ती स्रोत कार्यक्षमतेने वापर करणारे असावेत. कृत्रिम आहार जो आपण त्यांना देतो म्हणजे बाजारात जे उपलब्ध खाद्य आहे पूरक खाद्य म्हणतो आपण तर ते कृत्रिम खाद्य जे आहे ते त्याचं कार्यक्षमतेने रूपांतर त्यांच्या वजनवाढीमध्ये करण्यासाठी उपयुक्त असणारे मत्स्यप्रजाती आपण निवडतो. तसंच काटक आणि रोगांना सहज बळी न पडणारी म्हणजे रोगप्रतिबंधक तत्वाचा अवलंब करणारी ज्या प्रजाती आहेत काटक प्रजाती आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये वापरत असतो. आणि त्याचवेळी आपण एक असा विचार करतो की एकाच वेळी ते जे प्रजाती आहे ती एकत्र वाढली पाहिजे आणि एक साधारणपणे ती विक्रीयोग्य आकारासाठी एकदम यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये ग्रेडिंग न करता सरसकट हार्वेस्टिंग करून आपण त्यांना ती विकू शकतो. म्हणजे बाजारामध्ये जर तुम्ही तो माल नेलात तर तुम्हाला त्याचा दर मिळणार असतो तो दर तुम्हाला सगळ्यांना समान असा मिळतो. त्याचबरोबर ते एकमेकांसोबत ज्यावेळी आपण तलावामध्ये सोडतो समजा आपण मिक्स कल्चर केलं तर ते एकमेकाबरोबर राहू शकणाऱ्या असल्या पाहिजेत. म्हणजे एकमेकाशी संघर्ष केला नाही पाहिजे खाद्यासाठी किंवा वाढीसाठी आणि त्या स्वभावतात भक्षक नसाव्यात म्हणजे एकमेकाला मारक नसाव्यात. त्यानंतर त्या प्रजनन आणि मत्स्यबीज त्यांचं जे आहे ते संगोपन करण्यासाठी सोपं असावं हे त्याच्यामध्ये महत्वाचं घटक असतो. किंवा जर तुम्ही बघलत तर इतर माशांचा शिकार न करणारे नॉन प्रेडिशियस किंवा प्लँक्टन खाणारे मासे असतात ते आपण शक्यतो त्याच्यामध्ये वापरायचे असतात आणि त्याहून जर आपल्याला शाकाहारी व कुजलेले सेंद्रिय पदार्थ खाणारे जर मासे मिळाले तर आप तलावाचा जो बॉटम आहे त्या बॉटमवरती गुजराण करणारे मासे जर आपण निवडले तर आपल्याला योग्य प्रकारचं त्याच्यातून उत्पादन मिळू शकतं. आता ह्याबरोबरच आपण अजून एक महत्त्वाचा घटक लक्षात घेतला पाहिजे की आपण जे संवर्धित मासे करणार आहोत त्या माशांची जी चव आहे उत्कृष्ट असली पाहिजे आणि उच्च पौष्टिक मूल्य असलेली जर मासे आपण निवडले तर त्याला मार्केटमध्ये बाजारामध्ये मोठी मागणी असते.
1: म्हणजे एकाच माशाच्या प्रजातीमध्ये हे सगळे गुण आढळण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे ज्या प्रजातींमध्ये आवश्यक गुणधर्म सर्वाधिक प्रमाणात असतात अशा प्रजाती संवर्धनासाठी वापरल्या पाहिजेत.
0: हो, बरोबर.
1: आता हे मासे साठवणुकीचे सुद्धा काही निकष आहेत का?
0: हां, प्रत्येक मत्स्यप्रजातीची साठवण घनता जी आहे म्हणजे ज्याला आपण स्टॉकिंग डेन्सिटी म्हणतो ती वेगवेगळी असते. सामान्यतः प्रति एकक क्षेत्रफळामागे जे आपण मत्स्यबीज सोडतो त्यांच्या संख्येनुसार माशांचे उत्पादन एका विशिष्ट पातळीपर्यंत वाढू शकते आणि जर ते आपण जास्त कालावधी जर तिथे गेला तर ते कमी होऊ लागते. म्हणून साठवण घनता जी आहे ती जर जास्त असेल तर उपलब्ध अन्नाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर झाल्यामुळे एकूण उत्पादन वाढतं. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक माशाची

0: वजन आणि आकार मात्र कमी होत असतो. जर आपण साठवणूक घनता कमी केली तर माशांचा वैयक्तिक आकार आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसू शकतो. आता जर बघितलं तलावामध्ये साठवणुकीसाठी योग्य दर म्हणजे इष्टतम पातळी जी असते त्या पातळीपर्यंत आपण ते ठेवू शकतो. त्याने काय होतं की एका ठराविक कालावधीमध्ये साधारणपणे एका वर्षाचा जर आपण कालावधी धरला संवर्धनाचा तर त्यांच्या माशांचे प्रमाण आणि गुणवत्ता या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळते आणि सर्वाधिक नफा होतो. आता ज्या तलावांमध्ये आपण कृत्रिम खाद्य वापरत नाही आणि ते पूर्णपणे नैसर्गिक उत्पादनावरतीच असतात म्हणजे प्रायमरी प्रोडक्शन जे असतं त्यावरच अवलंबून असतात, अशा परिस्थितीमध्ये साठवण घनता जी आहे ती वाढवून उत्पादन वाढवणे शक्य नसते. म्हणून आपण काय करतो की त्यामध्ये जर आपण पूरक खाद्य देत नाही तर मग साठवण घनता आपण कमी करतो जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल आणि आपल्याला उत्पादन चांगले मिळेल. आता ज्या तलावांमध्ये पूर्ण पाणी बाहेर काढता येत नाही म्हणजे ज्याला आपण अनड्रेनेबल पॉन्ड्स म्हणतो तिथे माशांच्या विष्ठेसारखे उच्च पदार्थ साठा झाल्यामुळे वाढीचा वेग मंदावलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे तलावातील हवा पाण्यात मिसळून जे टाको पदार्थ काढून टाकायचे असतात ते जर काढले नाहीत तर साठवणुकीच्या केलेल्या माशांवरती परिणाम होतो आणि त्यांची वाढ मंदावते किंवा मर्तूक होते. म्हणून साठवणुकीचा दर आणखी वाढवता येत असेल तर उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला इतर इनपुट्स त्याच्यामध्ये द्यावं लागतं म्हणजे ऑक्सिजन आपल्याला त्याच्यामध्ये सप्लाय द्यावा लागतो, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात.
1: बरोबर, म्हणजे माशांची संख्या ही मर्यादित असणं हे खूप गरजेचं आहे. आता सर तलावांचे देखील प्रकार आहेत का आणि ते कोणते आहेत असतील तर?
0: तलावांचे प्रकार हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे अनड्रेनेबल पॉन्ड्स आणि ड्रेनेबल पॉन्ड्स म्हणजे ज्याच्यामधनं पाणी सहज बाहेर काढता येतात अशी तळी आणि ज्याच्यातून बाहेर काढता येत नाही अशी तळी,
1: म्हणजे हे दोन प्रकार आहेत.
0: आता पहिला प्रकार आपण बघूया की सहजपणे पाणी बाहेर न काढता आणि तळी जी असतात ती ज्या प्रदेशांमध्ये असतात तिथे सहसा मुसळधार पाऊस किंवा पावसाचा अभाव असे दोन्ही कालखंड अनुभवले जातात. अशा ठिकाणी भीषण पूर येऊ शकतो किंवा मान्सून उशिरा आल्यास किंवा कमी कालावधीचा असल्यास गंभीर दुष्काळ पडू शकतो. पूर, पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थिती या दोन्ही गोष्टी अशा जमिनीवर तलावांच्या परिसंस्थेवर प्रभाव टाकतात. आता आपण जर पाहिलं तर मुळात मानवी वस्ती जिथे असते किंवा पशुधन असतं तिथे पिण्याचे पाणी पुरवणे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी असे तलाव बांधलेले असतात. या तलावांमध्ये त्यांचा वापर मत्स्यपालनासाठी करण्याचा कल वाढत चाललेला आहे. त्यामुळे पाणी सहजपणे बाहेर न काढता येणार तळ्यांचे हे वर्णन भारतातील भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर म्हणजे सिफा संस्था जी आहे त्यांनी ग्रामीण भागातील या तळ्यांचा व्यापक पर्यावरणातील निरीक्षण करून त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासात असं त्यांनी निकष काढलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण मत्स्य संवर्धन करू शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पाणी टाकून काढता येण्याजो की जी तळी असतात ती त्यामध्ये मत्स्यपालनच्या गरजेनुसार त्या तलावामध्ये पाणी भरता येतं किंवा त्यातील पाणी पूर्णपणे काढता येतं. आता पाणी काढून टाकता येण्याजोगी तळी जी आहेत ड्रेनेज पॉन्ड्स ही तळी या तळ्यांसाठी जी जमीन असते ती योग्य लागते. भक्कम बांधबंदस्थी त्यांची करावी लागते आणि पाणी आतमध्ये घेण्याची आणि बाहेर जाण्याची जी व्यवस्था असते ते नियमितपणे आपल्याला बंदिस्त करावं लागतात आणि त्याचा जो पाण्याचा पुरवठा आहे तो नियमितपणे होणे गरजेचं असतं.
1: बरोबर, आता आपण मगाशी बोलताना म्हटलं की माशांच्या प्रजाती, तर संवर्धन योग्य मत्स्य प्रजाती नेमक्या कोणत्या आहेत?
0: आता आपल्याकडे ज्या आपण प्रामुख्याने संवर्धित मत्स्य प्रजाती आहेत त्या भारतीय मत्स्य कार्प म्हणजे ज्याला IMC म्हणतो इंडियन मेजर कार्प आपण म्हणतो या प्रजातीच्या मासे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. हे भारतीय प्रमुख कार्प प्रजातीचे मासे पाण्यातील वेगवेगळ्या स्तरामध्ये राहतात म्हणजे भूपृष्ठा स्तरावरती वेगळा मासा, मध्यम स्तरामध्ये वेगळा मासा आणि तलावाच्या तळाशी राहणारा वेगळा मासा.
1: म्हणजे हे मासे पाण्यातील वेगवेगळ्या स्तरामध्ये राहतात.
0: हो, त्याच्यातला पहिला जो मासा तो कटला मासा आहे हा भारतीय कार्प माशाच्या प्रजातीमधला असून त्याची वाढ जी आहे ती वेगाने वाढ होणारी आहे. ती भारत, नेपाळ, पाकिस्तान, बर्मा, बांगलादेश या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. तो नैसर्गिकरित्या पावसाळ्यामध्ये नद्यांमध्ये किंवा नियंत्रित परिस्थितीत बांधावरही प्रजनन करतो. तो तलावामध्ये सोडला तर तो तिथे प्रजनन करत नाही परंतु त्याची वाढ तिथे चांगली होते आणि तुलनेने लहान आकाराच्या किंवा पाण्याचा निचरा न होणाऱ्या तलावांमध्ये त्याच्या पिल्लांचे सहजपणे संगोपन केले जाते. तलावांमधील संमिश्र मत्स्यपालन पद्धतीनुसार तो सहसा एका वर्षामध्ये 1 किलोपेक्षा जास्त वाढू शकतो. आता ह्यामध्ये दुसरा मासा आहे तो रोहू. हा भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा या येथीलच नद्यांमध्ये नैसर्गिक रहिवासी असलेला आढळलेला आहे. त्याचबरोबर तो श्रीलंका, मॉरिशियस, सोव्हिएत संघ या देशांमध्ये अलीकडच्या वर्षात वापरला जातोय आणि फिलिपिन्स, जपान, लाओस या ठिकाणी सुद्धा त्याचे स्थलांतर झालेले आहे. त्याचं जर आपण हे बघितलं तर तो दुसऱ्या दिवशी लैंगिकदृष्ट्या प्रौढ होतो परंतु तलावात वाढलेल्या नमुन्यांपैकी काही टक्के नमुने जे असतात ते प्रजनन करत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांच्या आकारमानुसार ते जे अंडी देतात त्या अंड्यांसाठी आपण त्यांना नद्यांमधून गोळा करतो आणि बंधाऱ्यातील प्रजननामध्ये त्याला आपण प्रेरित प्रजननाचे इंजेक्शन देऊन

0: त्याला आपण त्याचं बीज संवर्धन करतो. आता पाण्याचा निचरा न होणाऱ्या तलावामध्ये पण ते सहज वाढवता येतात आणि ह्या तलावातील संवर्धनाच्या परिस्थितीत ते एका वर्षामध्ये 900 ग्रॅमपर्यंत वाढतात. आता तिसरा जो मासा आहे जो तलावाच्या तळाशी राहतो तो मृगल, तो भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा, म्यानमार येथील प्रमुख नदींमध्ये मिळतो आणि त्याचं जे प्रौढ मासा जो असतो त्याचा तो तंतुमय हिरवे शेवाळ खाऊन वाढतो. तो मुळात तळाशी राहून खाणारा मासा असल्याने तलावामध्ये स्तंभ आणि पृष्ठभागावर राहणाऱ्या कार्प माशांबरोबर तो संवर्धनासाठी स्पर्धा करत नाही आणि तो मिश्र संवर्धनामध्ये वापरला जातो. जर त्या बीजाचं संगोपन आपण जर केलं तर पाण्याचा निसर्ग न होणाऱ्या तलावामध्ये संवर्धनाच्या परिस्थितीत तो एका वर्षामध्ये 1 किलोपेक्षा जास्त वाढतो. त्याचबरोबर सिल्वर कार्प आहे, ग्रास कार्प आहे, कॉमन कार्प आहेत, हे मासे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथे संवर्धित करता येतात.
1: सर, आता कोणते मासे आपण संवर्धनासाठी वापरू शकतो याविषयी आपण माहिती घेतली, पण या माशांचं जे बीज संकलन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं त्याविषयी सांगा.
0: आपण यांचं बीज संकलन आहे ते नदी नाल्यांमध्ये पावसाळी हंगामामध्ये करू शकतो, पण ह्याच्यामध्ये एक तोटा असा आहे की ह्याच्यामध्ये मिश्र प्रजातीचं तुम्हाला बीज मिळतं, म्हणजे तुम्हाला समजा रोहू पाहिजे तर रोहूचं मिळणार नाही, कटला पाहिजे कटलाचं मिळणार नाही, ते मिक्समध्ये तुम्हाला मिळणार. मग मिक्समध्ये आपण जर सोडलं तर सुरुवातीला जी पिल्लं असतात ती एक समान दिसत असतात, त्यामुळे आपल्याला जर त्याप्रमाणे जर आपण त्यांचं संवर्धन करण्यासाठी सोडलं तलावामध्ये तर एक दिवशी आपल्याला असं कळतं की हा नुसता रोहूच आहे किंवा हा नुसता कटलाच आहे. मिश्र पद्धतीमध्ये तसं जर आपण केलं तर त्यांचं अन्नासाठी आणि ह्याच्या वाढीसाठी त्यांची स्पर्धा होऊन आपल्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आता यामध्ये जो कॉमन कार्प जो आहे तो वगळता इतर जे 5 प्रमुख भारतीय आणि चिनी कार्प असा आहेत, म्हणजेच कटला, रोहू आणि मृगल, सिल्वर कार्प किंवा ग्रास कार्प, यांचं जे बीज आहे ते वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळत जातं, म्हणजे नद्यांमधून पारंपरिक पद्धतीने गोळा करणे किंवा कार्प माशांचे प्रेरित प्रजनन करणे. आता आपण जर पाहिलं तर दिनांक 10 जुलै 1970 रोजी मत्स्यशेतीच्या प्रगतीच्या अनुषंगाने डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्प मत्स्यबीज निर्मितीचा प्रयोग केला. यामध्ये काय झालं की आपल्याला सुनिश्चित प्रजातीचं आपल्याला बीज मिळतं आणि ते सहसा आपल्याला आपण बंदिस्त पद्धतीमध्ये करत असल्याने आपल्याला त्याची क्वालिटी चांगली मेंटेन करता येते. आता त्यांच्याच या कार्यामुळे जलाशयात किंवा शेतामध्ये मत्स्य संवर्धन करण्यासाठी दर्जेदार आणि भेसळ विरहित मत्स्यबीज मिळू लागलेलं आहे आणि या महान कार्याचाच गौरव म्हणून 2001 पासून भारत सरकारने 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचं आदेशित दिलेलं आहे. त्याप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोली अंतर्गत जे आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडा येथे मत्स्यसंशोधन केंद्र कार्यरत आहे तिथे आपण प्रेरित प्रजननाचा वापर करून कटला व रोहू माशांची बीजनिर्मिती करत असतो. यामधून जे आपल्याला बीज तयार होतं ते बीज आपण मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरवतो. त्यामध्ये प्राधान्याने सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर इतर मागणीनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा या शेजारच्या जिल्ह्यांना सुद्धा आपण देतो.
1: जर कोणाला मत्स्यबीज हवं असेल तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा.
0: जून महिन्यामध्ये आपला प्रजननाचा आपण जे सेट असतो ते लावत असतो. जून महिन्यापासून आपण सुरू केलेलं असेल तर साधारण 15 दिवसानंतर आपण त्यांना ते बीज उपलब्ध करून देऊ शकतो.
1: सर, आता संवर्धनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे माशांचं खाद्य, तर त्याविषयी सांगा.
0: या माशांना संवर्धनाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचं आणि आकारमानाचं खाद्य देणं गरजेचं असतं, कारण ते खाद्य त्यांच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थांमध्ये परिणामकारक असतं, त्यामुळे त्यांना त्याच वेळी ते खाद्य देणं गरजेचं असतं. आता जर आपण पाहिलं तर तलावांमधील पाणी पूर्णपणे उपसून काढता येत नाही, अशा तलावांमध्ये जे आपण कार्प मासे पाळतो त्यांना नैसर्गिक खाद्य सतत उपलब्ध होऊ शकतं.
1: बरोबर.
0: पण अर्धसदन किंवा सदन जे मत्स्यपालनाचे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये माशांची संख्या दाट असते, मग त्यांच्या पोषणासाठी आपल्याला तलावात उपलब्ध असलेलं नैसर्गिक खाद्य पुरत नाही, मग त्यांना आपल्याला सप्लिमेंटरी फीड म्हणजे पूरक खाद्य हे बाहेरून द्यावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला कृत्रिम खाद्याचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागतो. आता नैसर्गिक खाद्याचा जर विचार केला तर हे संतुलित असल्याने केवळ प्रथिने, कार्बोदके आणि मेध यासारखे आवश्यक पोषक द्रव्ये त्यांच्यामध्ये पुरेशी मिळत नाहीत, मग इतर माशांसाठी किंवा त्या माशासाठी जे आवश्यक असलेले किंवा गरजेचे असलेले जीवनसत्वे आहेत आणि खनिजे ते उपलब्ध करून देत असतं, जी कृत्रिम खाद्यामध्ये प्रक्रिया करून त्यात मिसळावे लागतात.
1: जे अशा पद्धतीने खाद्य त्यांना पुरवलं जातं.
0: हा, कदाचित काय होतं की पुरेशा प्रमाणात जर ते मिळाले नाहीत तर मग त्यांची वाढ खुंटते. मग या व्यतिरिक्त आपण नैसर्गिक खाद्यामध्ये माशांना वाढीसाठी आवश्यक असलेली काही विशिष्ट अमिनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड असतील, ती सुद्धा आपल्याला कृत्रिम खाद्यामध्ये देऊन त्यांची गरज भागवावी लागते.
1: सर, आम्हाला मत्स्यपालनाच्या पद्धतींविषयी आता सांगा.
0: तलावामध्ये मत्स्यपालन करायचं असेल तर त्याच्यामध्ये कार्प माशांचे पालन, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत की संपूर्ण कार्प प्रणालीचं मत्स्यपालन करता येतं किंवा एकात्मिक मत्स्यपालन करता येतं आणि मिश्र मत्स्यशेती पण आपल्याला करता येते. तर आपण पहिल्यांदा कार्ड माशांचे पालन बघूया. याच्यामध्ये आपण IMC जे आहेत कंपनी

0: फिश कल्चरमध्ये आपण कटला, रोहू आणि मृगल ह्या प्रजातीचे मासे आपण त्याच्यावर ठेवत असतो, जे पाण्यातील 3 स्तरांमध्ये संवर्धित करता येतात. आणि त्यांचं जे मिश्र मत्स्यपालनाचा जो प्रयोग आपण केलाय त्यामध्ये प्रति हेक्टर 5,500 किलोग्रॅम 6 महिन्यांमध्ये, 7,200 किलोग्रॅम 8 महिन्यात आणि 10 टनापेक्षा जास्त प्रतिवर्ष इतके उच्च दर्जाचे मत्स्य उत्पादन साध्य झाले आहे. जर संपूर्ण कार मत्स्य प्रणालीचा जर आपण विचार केला तर ती 3-स्तरीय संवर्धन प्रणाली म्हणून चालवली जाते. तर याच्यामध्ये जे तलाव आहे त्या तलावामध्ये शेणखताने खत घालून तेलबिया व तांदळाच्या कोंड्याचे एकास एक मिश्र प्रमाण जर केले आणि हे जर आपण त्यांना दिलं तर साधारण त्यांच्या 3 महिन्यानंतर बोटुकल्यामधून मिश्र मत्स्यपालन तलावामध्ये सोडले जाते. एकात्मिक कार पालन जे आहे त्याच्यामध्ये मिश्र शेतीबरोबर कुक्कुटपालन, बदकपालन, वराहपालन आणि पशुपालन यांचा मेळ घालणारी एकात्मिक पद्धत अवलंबली जात आहे.
1: सर, आता कशा पद्धतीने मत्स्यपालन करायचं त्याच्या पद्धती तुम्ही सांगितल्यात, पण जेव्हा हे मासे बाहेर काढायचे असतात तर त्याच्यासुद्धा काही विशिष्ट पद्धती आहेत का?
0: त्यामध्ये मासे काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण मासे आपण काढतो, ज्याला आपण कम्प्लीट हार्वेस्टिंग म्हणतो. म्हणजे कार्प मासा जो आहे तो 1 वर्षात विक्रीयोग्य आकाराचा होतो. तसेच जर पूर किंवा रोगाचा प्रादुर्भाव जर येणार असेल किंवा आपल्याला जर आला असेल तर आपल्याला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये त्याचे संगोपन करण्याची शिफारस केलेली असते. मग केवळ 6 ते 7 महिन्यामध्ये पाणी ज्या तलावाने टिकून जाते अशा किंवा जिथे गंभीर परिस्थिती आणि शक्यता असते तिथे सदर माशांचा संगोपन कालावधी त्यानुसार निश्चित केलेला असतो. आता जर आपण पाहिलं तर कडाक्याच्या हिवाळा असणाऱ्या कृषी हवामान क्षेत्रामध्ये मासे सोडणे आणि काढणे त्यांचे नियोजन हे वेगळ्या प्रकारे केले जाते. म्हणजेच हिवाळा सुरू होण्यापूर्वी सर्व मासे काढून पूर्ण होतील या दृष्टीने आपण त्याची साठवणूक करतो. मग त्याच्यामागे 6 महिने जाऊन आपण ते साठवणूक करतो. तसं ज्या प्रदेशामध्ये जे आवश्यक असलेली माशांची पिल्ले आहेत ती केवळ पावसामध्येच मिळतात किंवा पावसानंतरच्या कालावधी मिळतात, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर उपलब्ध होत असतील तिथे सामान्यतः याच काळामध्ये मासे सोडले पाहिजेत आणि पुढील वर्षी ऑक्टोबरच्या आत ते हार्वेस्ट केले पाहिजे, म्हणजे काढून घेतले पाहिजेत. आता दुसरा जो प्रकार आहे तो अंशतः काढणे, म्हणजे त्याला पार्शल हार्वेस्टिंग म्हणतो. म्हणजे सर्वोत्तम व्यवस्थापन असून सुद्धा काही वेळा जेमतेम 1 किलोपर्यंत मासे वाढतात आणि जो चिनी कार्प मासा आहे तो 2 किलोपर्यंत वाढतो. अशा वेळी आपण काय करतो की त्यांच्या वाढीतील जो फरक आहे त्यामुळे काढणीचा जो कार्यक्रम आहे तो गुंतागुंतीचा होऊन जातो. म्हणून अशा भागामध्ये आपण विक्रीयोग्य आकाराचे मासे जे असतात त्यांची अंशतः काढणी करतो. म्हणजे समजा एका प्रजातीचा मासा 1 किलो वाढला असेल आणि त्याला बाजारामध्ये चांगला भाव असेल तर आपण तो मासा पार्शल हार्वेस्टिंगने पकडतो आणि तो बाजारामध्ये विक्रीस नेतो.
1: अशा प्रकारे माशांची काढणी केली जाते. आता हे मासे काढण्यासाठी काही साधनांचा वापर करतात का?
0: आता पाणी न जाणारे तलाव आहेत त्याच्यामध्ये मासेमारी करायची असेल त्याला योग्य प्रकारचं ड्रॅगनेट आपल्याला वापरावं लागतं, म्हणजे ओढ जाळं म्हणतो आपण ते. त्या संपूर्ण तलावामध्ये जाळं सोडून ते ओढलं जातं एका बाजूला आणि त्याच्यामध्ये मासे जे येतात ते आपण पकडून विक्रीस नेऊ शकतो. तर तसंच मोठ्या जलाशयांमध्ये विशेषतः अंशतः मासेमारीसाठी कास्टनेट, म्हणजे त्याला आपण फेक जाळं म्हणतो किंवा गिल नेट, हे भित्त जाळं असतं, याचाही प्रभावीपणे वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये असं दिसलं आहे की ड्रॅगिंग प्रकारच्या जाळ्यामध्ये सलग 3 वेळा आपण जर फेऱ्या मारल्या जाळ्याच्या तर पृष्ठभागावरील आणि तळाशी राहणाऱ्या माशांपैकी 90% माशांची आपण काढणूक करू शकतो. आणि जर तळाशी राहणाऱ्या माशांचा जर आपण विचार केला तर त्या एकूण लोकसंख्येच्या, म्हणजे त्यांची संख्या आहे, त्या संख्येच्या 20 ते 40% दरम्यानचेच मासे आपण काढू शकतो.
1: आता हे मासे काढल्यानंतर त्या माशांची वाहतूक आणि विक्री ही कशी करतात?
0: आता सगळ्यांना माहिती आहे की मासा हा जलद नाशवंत कम्युनिटी आहे. मग त्यासाठी आपल्याला मासा बाहेर काढणं त्याची शीतसाखळी जी आहे, म्हणजे मासा पाण्यात बाहेर काढल्यानंतर लगेच तो बर्फामध्ये एकास एक प्रमाणामध्ये ठेवला पाहिजे. जर आपल्याला काही ठिकाणी माशांची जी पिल्लं असतात ते पिल्लं काढून दुसऱ्या तलावामध्ये ठेवायची असतील तर ते असं पद्धतीने केलं पाहिजे की सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी वातावरणातील तापमान कमी असतं त्यावेळी आपण ते काढायचे आहेत आणि सुयोग्य परिस्थितीमध्ये पाण्याचा वापर करून आपण ते न्यायचे आहेत. जर विक्रीसाठी तुम्ही जर मासे काढत असाल तर मासे हे गिलनेटने न काढता डायरेक्टने जर आपण काढलेत तर त्यांना जास्त इजा होत नाही आणि ते एकाच एक प्रमाणामध्ये बर्फामध्ये ठेवून आपण सध्याचे मासे बाजारात नेऊ शकतो. आता हे पकडलेले मासे जे असतात ते बंद कंटेनरमध्ये किंवा क्रेटमध्ये खाली बर्फ मध्ये मासा आणि वरती बर्फ असे थर देऊन लवकर लवकर बाजारपेठेमध्ये नेणे गरजेचं असते. कारण मागे सांगितल्याप्रमाणे मासे, कोंबडी, गोमांस आणि वराचे मांस इत्यादींपेक्षा लवकर खराब होते. त्यामुळे ही शीतसाखळी याचे सुयोग्य नियोजन हे आपल्या माशांना उत्तम प्रतिसाद दर मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
1: सर, आता या व्यवसायाला सरकारमार्फत काही आर्थिक पाठबळ मिळतं आहे का?
0: हो, तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजे PMMSY, त्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक मच्छीमारांना आपण त्याचं

0: योजनांचा लाभ दिलेला असल्यामुळे त्यांचं उन्नती चांगली झालेली आहे. आणि स्थानिक पातळीवरती सिंधुरत्न 2.0 म्हणजे पहिले एक सिंधुरत्न पहिला टप्पा संपला, आता दुसरा टप्पा येऊ घातलेला आहे. त्या माध्यमातून मच्छीमार बांधवांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षमीकरणाकडे आपण नेतोय. तसंच या योजना माध्यमातून शोभिवंत मत्स्यपालन, बीजोत्पादन इत्यादी विक्री केंद्रे सुरू केलेली आहेत आणि त्याचा आर्थिक पुरवठा देखील केला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून किंवा शासकीय आणि केंद्र शासकीय आर्थिक वित्तीय संस्थेच्या माध्यमातून यांना आर्थिक पुरवठा कसा होईल याबद्दल पण प्रयत्न केलेले आहेत.
1: म्हणजे एकूणच आपल्या महाराष्ट्रात खाण्याच्या माशांचं संवर्धन व्यवसायाला देखील आता उभारी मिळेल.
0: अगदी खरं आहे. मत्स्यबीजोत्पादनातून तयार झालेले मत्स्यबीज संवर्धन तलावात आणून संवर्धन करायचं असेल आणि हे संवर्धन केलेले मासे त्यांचे विक्रीसाठी जर न्यायचे असतील तर ते गटवारी जर आपण केली, मग एकाने ते बीज तयार करायचं, एकाने मत्स्य संवर्धन तलावामध्ये ते संवर्धन करायचं आणि तिसऱ्या गटाने ते बाजारात विकायचं, असं जर केलं तर सहकारच्या माध्यमातून आपण नक्कीच प्रगती याच्यावर करू शकतो आणि आपण आपल्या जिल्ह्याची, विभागाची आणि आपल्या राज्याची, पर्यायाने देशाची आर्थिक प्रगती करू शकतो.
1: नक्कीच. तर मच्छीमार बांधवांनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जर गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन केलं तर त्यातून आपल्याला एक चांगला रोजगार हा उपलब्ध होणार आहे आणि आर्थिक फायदाही त्यामधून आपल्याला मिळू शकेल. सर, तुम्ही इथे आलात आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाबाबत आमच्या मच्छीमार बांधवांना, शेतकऱ्यांना खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
2: धन्यवाद. आताच आपण गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन याविषयी प्राध्यापक कल्पेश शिंदे यांची ऋचागद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
5: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय.
4: अगदी खरंय. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
5: छाने
6: अण्णा अण्णा, काय भारी लिहिलंय
4: हो.
6: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
5: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: सादर करते विवेक वानखडे.
7: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
8: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरी सुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक

0: नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, उद्या संध्याकाळी 6:35 पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र सावळाराम बावळे आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर यांचं भाषण आम्ही प्रसारित करू, तेव्हा नक्की ऐका उद्या संध्याकाळी 6:35. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल, असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून

अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या 4 दिवसात 1,36,00,000 रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला गुटखा विक्री वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1,38,74,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मखतूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत

0: अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदक तालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. रात्रीचे 8:16 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली ही रचना.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया माया गोविंद यांची ही रचना. गायिका आहेत अनुराधा पौडवाल आणि संगीतकार अनिल अरुण.

हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मनहर यांच्या स्वरातलं हे गीत. संगीतकार आहेत अर्जन दसवानी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

0: 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात नेहा पित्रे यांची मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी आणि वास्तव या विषयावर घेतलेली मुलाखत.
1: पालकांची भूमिका काय असावी? तर लक्षात असं येतं की प्रमुख आणि पहिले शिक्षक हे पालकच आहेत मुलांचे. मुलं अनुकरणानेच शिकतात, त्यामुळे पहिला गुरु, पहिला शिक्षक पालकच असल्यामुळे त्यांची ना जबाबदारी थोडी जास्त वाढते.
0: तेव्हा 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महादेवी वर्मा यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे जयदेव यांनी आणि गायिका आहेत आशा भोसले.

या गीताचे शब्द होते गुलजार यांचे आणि स्वरासह संगीत भूपिंदर। याबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या

रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 News@9 तर 9:15 स्पॉटलाईट हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. प्रथम 8:45 समाचार संध्या.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर रात्रीचे 10:20 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

रजनीगंधा या कार्यक्रमात श्रोते हो आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार राहुल देव बर्मन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

श्रोते हो आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार राहुल देव बर्मन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

जोशीला या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. याबरोबरच रजनीगंधा हा आपला कार्यक्रम आता समाप्त होत आहे. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 झालेत।

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशीद खान यांचं गायन ऐकूया. प्रसारित करीत आहोत त्यांनी गायलेला राग जोगकंस. त्यांना साथसंगत अशी आहे तबला अक्रम खान, हार्मोनियम मेहमूद आणि सारंगी मुराद. तर ऐकूया उस्ताद राशीद खान यांनी गायलेला राग जोगकंस.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खां यांनी गायलेला राग जोगकंस आपण ऐकलात. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.